नमस्कार, आकाशवाणी पणजी 105 चार मेगाहर्ट्साचेर तुमी आयकतात FM रेनबो. तेच वांगडा 1278 किलो हर्ट्साचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटात न्यूज ऑन एअर आनी म्हादय चॅनल. आयकपेनो, आयज वार मंगळार. भारतीय सौर दीस 20 ज्येष्ठ शके 1948 म्हळ्यारूच 10 जून 2024. सकाळची 5:55 आनी 40 सेकंद जातात. FM रेनबोच्या प्रसारणाक आतां आमी सुरवात करतात. सुप्रभात.

ऐकताना सोवार जाऊन 5 मिनटं आणि 30 सेकंद आतात तुम्ही ट्यून केला 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राचं हो एफ एम रेनबो चॅनल. इश्टानो एक नजर मारया आयच्या आमच्या तारीखवार कार्यावळीचेर. आता ही कार्यावळीची रूपरेषा सांगू जाल्या उपरांत आयकूंक रावात आमची भक्ती गाण्याची कार्यावळ पुष्पांजली. सोवार जाऊन 30 मिनटांचेर मुखेल खबरो जाल्या उपरांत हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत बावळी बंधू सेठी हांचे सतारवादन राग तोडी. 7:10 नमस्कार गोवा. तरेकवार माहिती सहित सोबीत अशा संगीताची कार्यावळ हातात विचार किरण दिनविशेष. 7:25 प्रादेशिक खबरो. 8:50 कातरांची कार्यावळ. 50 हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ ऐकूंक रावात सदा बहार 9:05. 10:10 तरेकवार मराठी गीतां. आयच्या आमच्या दनपारच्या सभेत 12:05 फोन इन अस्तुरी ही कार्यक्रम तुमकां आयक मेळटली. आयच्या कार्यावेची मुखेल सोयरी आसात डॉक्टर आकांक्षा दामोदर सावर आणि आयचो विषय आसा रजो निवृत्तीचो सुखद प्रवास तणावमुक्त आणि आत्मविश्वासान. ही कार्यावळ सादर करतल्यो चारुशिला देसाय. एक 1:05 कातारांची कार्यावळ. 2:00 तरेकवार मराठी गीतां. 2:30 मुखेल खबरो जाल्या उपरांत तरेकवार पश्चिमी संगीताच्यो कार्यावळी सुरवेक जूक बॉक्स. 3:00 आजी चॉईस. 3:30 एनसीआरटीन सादर केली प्रायोजित कार्यावळ उमंग. 4:05 डान्स हिट्स. 5:10 इन टॉप गियर. आमच्या आयच्या सांजवेच्या सभेत 5:35 आयकूंक रावात तरेकवार मराठी गीतां. रिन बुसांज कार्य तुमकां आयकूंक मेळटली 5:05. आयच सांजवेळा 7:10 आयकूंक रावात दिल्ली केंद्रावेल्यान केंद्र सरकाराक 12 वर्सां पुराय जाल्ल्या निमतान विशेष अशी द्विभाषीक वळेरी. आयच्या वळेरेचो 10वो वांटो आणि आयचो विषय आसा मुळाव्यो सुविधा. 7:45 हिंदी फिल्मी गीतां. कातरांची कार्यावळ रातच्या 8:00. 8:30 सदाबहार हे कार्यावळीत पन्नी हिंदी फिल्मी गीतां. 9:00 आयकूंक रावात प्रायोजित कार्यावळ पिलर ऑफ फायर. 9:30 पश्चिमी संगीत वॉट्स हॉट. आणि 10:05 तुमच्या मागणीच्या पश्चिमी संगीताची कार्यावळ. तर आयकपणे ह्यो आशिल्ल्यो आयच्यो आमच्यो तरेकवार कार्यावळी ज्यो तुमकां आयकूंक मेळटल्यो 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राच्या ह्या FM रेनबो सेवेंत.

इशानो 105.4 मेगाहर्ट्झाचेर आमी उलयतात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो आसा FM रेनबो चॅनल. ऐकुया आमची भक्तिगानेची कार्यावळ पुष्पांजली आणि आयच्या दिसा हे पहिले नमन गणरायाक.

बुद्धिदायक तू गणराया, सुखदायक तू विनायका, विघ्नन विनाशक तू लंबूतरा, भक्तवत्सल तू वक्रतुंडा। मानून घे या अज्ञानी जीवाची भक्ती आणि दाखय दिखा योग्य अशा जीविताची।

हे परमेश्वरा, तुझे चंदन रूपी आशीर्वादान पजळीत जावचे हे म्हजे जिवीत, म्हज्या उर्बेच्या कणाकणात आसचे अस्तित्व तुजें.

ईशान तुम्ही टून केला 105.4 मेगाहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो एफ एम रेनबो चॅनल. सकाळचे बरोबर 6:22 आतात आणि ह्या खिणाक तुम्ही ऐकतात आमची भक्ती गाण्याची कार्यवळ पुष्पांजली.

आणि भक्तिगानेची कार्यावळ सोपयता असताना करूया जय जयकार आमच्या महान भारत मातेचो, सोपूत घेऊया तिच्या सासणाच्या उदरगतीचा.

0: 29 मिनटाचो हा वेळ. ऐकूया मुखेल खबरो काय खेळा भीतर.
1: नमस्कार, यो आसा काय मुखेल खबरो. म्हजे घर येवजणे खाला सगळ्या पात्र अर्जदारांक फुडल्या 6 महिन्यांत सनद मेळटले. गरज पडल्यार घरा कडेन येवन सनद दितले अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी जाहीर केला. बेगीनूच म्हजो फ्लॅट येवजण सुरू करतले अशी घोशणा मुखेलमंत्र्यांनी केली. गुजान पत्रकारिते विशीं अभ्यासक्रम सुरू करचो आनी यंत्रणेवरवीं पत्रकार तयार करचे, सरकार फावो तो तेंको दिवपाक तयार आसा अशी सुचोवणी मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी केल्या. दिल्लीन जावपी एनडीए घटक पक्षांची बसका निती आयोगाच्या बसके खातीर मुखेलमंत्री प्रमोद सावंत हे दिल्लीक केल्यात. रावण फोंड मडगांवच्या रेल्वे उड्डाण पुलाचो एक भाग कचिल्लो, आतां तो पुरायेन सुरक्षीत आनी स्थिर केला. हाका लागून ह्या मार्गा वेल्या जड वाहनाचे येरादारीचेर आशिल्ले निर्बंध रोखडेच फाटी घेतले. प्रियोळ मतदारसंघांतल्या लोकांनी उदरगतीच्या कामा खातीर म्हाका सदांच तेंको दिला अशें आमदार गोविंद गावडे हांणी सांगले. ते काल माड्डोळ आपेवाळ पिसकाळ रस्त्याच्या रुंदीकरण प्रकल्पाचे उक्तावण केल्या उपरांत उलयताले. आंतरराष्ट्रीय योग दिसा निमतान ऑनलायन योग सत्रांत एकाच वेळार चडांत चड लोकांनी वांटो घेवन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करपा विशीं केंद्रीय आयुष मंत्रालय नेटान कामाक लागलां. ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो.

0: एफएम रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरांत.
1: हय हय, आणि आता तर एफएम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत.
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात एफएम रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी एफएम रेनबो.
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाईप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर.
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाईव्ह न्यूज सिलेक्ट करात.
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हणजे भाषा सिलेक्ट करात.
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि एफएम रेनबो गोवा सिलेक्ट करात.
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन एफएम रेनबो.
0: आकाशवाणी पणजी केंद्राचं एफएम रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
1: हय, पुराय संसारभर.

ऐक मनो, सकाळच्या बरोबर 7:40 आणि 40 सेकंद जातात. तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्झचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो चॅनल. नमस्कार.

0: ऐकपणे नमस्कार गोवा हे कार्यावळीत तुमका सगळ्यांक येवकार. तरेकवार म्हायती सयत सोबीत अशा संगीताची ही कार्यावळ. कार्यावळीच्या सुरवेक ऐकूया विचार किरण.
1: मॅक्स मुलर म्हणता, सूर्य प्रकाशाखेरीज फूल फुलूकूच शकना, त्याचप्रमाण मोगाबगर मनीस जगूकूच शकना.
0: तुम्ही ऐकताले विचार किरण. आणि आता आयच्या दिसा इतिहासात घडिल्ल्या मुखेल अशा घडणुकांचो नियाळ घेवपी कार्यावळ दिनविशेष.
2: दिनविशेष

ऐकपनो 105.6 शार मेगाहर्ट्झाचे तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हो एफ एम रेनबो चॅनल. आता काय खिणा भितरच म्हणल्यार बरोबर 7 वरां जावन 25 मिनटांचेर आयकूंक रावात प्रादेशीक खबरो.

इष्टांनो, दोळ्याची जतनाय कशी घेवची हाचेर एक बारीकशी नद मारुया. वतात दोळ्याचे रक्षण करपा खातीर सनग्लासीसचो वापर करचो. निरोगी आहाराचे पालन करचे. धूम्रपान टाळचे. दोळे परतू परतून चोळचे न्हय. हात निवळ दवरचे. उदक योग्य प्रमाणात घेऊन स्वतःची कूड हायड्रेटेड दवरची. फावती न्हीद भोव म्हत्वाची आसा. नियमितपणान रक्तातली साखर, रक्तदाब आनी दोळ्याची तपासणी करची. जर तुमी पेंवक वतात आनी थंय उदक निवळ करचे खातीर क्लोरीनचो वापर जाता जाल्यार तुमचे दोळे क्लोरीनच्या संपर्कात येऊ नयेत म्हणून गॉगल घालचो. जर तुमी गार्डनिंग करता आसत जाल्यार तुमच्या दोळ्यांक धुल्ल, बॅक्टेरिया आनी घाव जावपा सावन वाटोवपा खातीर सुरक्षा चश्मो वापरचो. इश्टानो, दृश्टी ही आमच्या सगळ्यांच्याच सर्वांगी भलायके खातीर भोव म्हत्वाची आसा. दिसपट्ट्या जिवितांत ह्या म्हत्वाच्या अवयवाची जतनाय घेयात हो संदेश दिता आयचो हो दृश्टी दीस.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या यूट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा लाईक करात सबस्क्राइब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा
1: आयपना तुम्ही ट्यून केला 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो चॅनल सकाळची 8 वरां जायत आयल्यात कांय खिणां भितरच आयकुयात दिल्ली केला वेल्यान प्रसारित जावपी हिंदीतल्यान राष्ट्रीय खबरो समाचार प्रभात

0: डार्लिंग डार्लिंग अरे परा इट्स गेल डार्लिंग
1: वोय बाप्पा
0: वोय बाप्पा नी म्हणटा
1: नाम बाप्पा
0: वोय बाप्पा नाम बाप्पा अरे ही कसली भानगर रे अरे क्रिस्तांव चलयेन म्हाका पडलें रे
1: वोय बाप्पा
0: शी शी शी शी हे चल्यान आमगेलें नांव फणान घातलें मरे अरे तें तुज सोंपत रे
1: ना बाप्पा तुका बरें सोंपता

ऐकताना तुम्ही ऐकत आहात कातारांची कार्यवळ, आकाशवाणी पणजी केंद्राचं हो असा एफ एम रेनबो चॅनल. सकाळच्या बरोबर 8 वाजून 31 मिनिटं आणि 30 सेकंद जातात.

1955 वर्सा रॉबिन वाझान आपल्या तियात्रान बेबदो पूत आंतून ताका पयलेच पावट भुमिका दिली. ताचे पाटल्यान तो तियात्र माशेर पोरजोडलो. चडशी ताची भुमिका ओसोरेच्या रुपान माशेर जाताली कित्याक त्या काळार ओसोऱ्यो तियात्रान बांटो घेवंक फुडें सरो नासल्यो.

ऐकबेनो 105 शार मेगाहर्ट्झचे तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचा हो एफ एम रेनबो चॅनल आणि या खेळात तुम्ही ऐकतात कार्यावळ कांतारांची.

नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कबस्त बाबते तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज भारताचे सगळ्यात चड काळ पदाचेर राविल्ले वेचून आयिल्ले प्रधानमंत्री थारल्यात. संवसारीक फुडाऱ्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां भेटयली परवीं. सरकाराक 12 वर्सां पुराय जाल्ल्याच्या तशेंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सगळ्यात चड काळ पदाचेर राविल्ले वेचून आयिल्ले प्रधानमंत्री जाल्ल्याच्या फाटभुंयेर राष्ट्रीय लोकशाय आघाडी एनडीएची बसका आयज नवी दिल्लीत जातली. केंद्रीय शेतकी आनी शेतकार कल्याण आनी ग्रामीण उदरगत मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी काल विकसीत भारत जिरा

0: जी योजनेची अंमलबजावणी करपासंबंधी वेगवेगळ्या राज्यातल्या ग्रामीण उदरगत मंत्र्यांची म्हत्वाची बसका घेतली. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आयज सावन 2 दिसांच्या अधिकृत दौऱ्यार बल्गेरिया आनी फिनलँडाक वतले. आनी काल श्रीलंकेत जाल्ल्या त्रिकोणी मायेच्या पहिल्या खेळात भारत अपंगडान श्रीलंका अपंगडाक 8 धावण्यांनी हारयले. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज भारताचे सगळ्यात चड काळ वदाचेर राविल्ले वेचून आयिल्ले प्रधानमंत्री थारल्यात. प्रधानमंत्री मोदी हांणी 26 मे 2014 हे वर्सा प्रधानमंत्री पदाचो सोपूत घेतिल्लो. तांणी पंडीत जवाहरलाल नेहरू हांचो विक्रम मोडला. पंडीत जवाहरलाल नेहरू हांणी 13 मे 1952 हे वर्सा पयले वेचून आयिल्ले प्रधानमंत्री म्हूण सोपूत घेतिल्लो आनी 27 मे 1964 मेरेन ते हे पदाचेर आशिल्ले. वेचून आयिल्ले प्रधानमंत्री म्हूण पंडीत नेहरूंचो कार्यकाळ 4398 दिसांचो आशिल्लो. 26 मे 2014 ते 10 जून 2026 मेरेन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचो सेगीत कार्यकाळ आतां 4399 दिसांचो जाला. ताका लागून ते भारताच्या इतिहासांतले सगळ्यांत चड काळ पदाचेर राविल्ले वेचून आयिल्ले प्रधानमंत्री थारल्यात. भारताचे आदले राष्ट्रपती रामनाथ कोविंद आनी उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां परबीं भेटयला. भारताचे सगळ्यांत चड काळ पदाचेर राविल्ले वेचून आयिल्ले प्रधानमंत्री जाल्ल्या विशीं संवसारीक फुडाऱ्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां परबीं भेटयल्या. तांणी प्रधानमंत्र्यांच्या परिवर्तनकारी शासनाची, विकसनशील देशां खातीर केल्ल्या यत्नांची आनी सर्वसमावेशक आनी आर्थिक नदरेन सशक्त भारताच्या तांच्या दूरदृश्टीची तोखणाय केल्या. संवसारांतल्या सगळ्यांत चड लोकशायेच्या जनतेन तांच्या फुडारपणाचेर सेगीत दाखयल्ल्या विश्वासाचो हो पुरावो आसा अशें श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके हांणी एका पत्रात म्हळां. पापुआ न्युगिनीचे प्रधानमंत्री जेम्स मारापे हांणी एका व्हिडिओ संदेशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे एक आदर्श आनी फुडारपणाचे बेस बरे उदाहरण अशें म्हळां. तांणी दोनूय देशांमदले द्विपक्षीय संबंध आनीक घटमूट करपाची इत्सा उक्तायली. प्रधानमंत्री मोदींच्या फुडारपणा खाला भारत संवसारांतल्या पांवड्यार एक सशक्त आवाज म्हूण उदेंताक आयला अशें त्रिनिदाद आनी टॉबॅगोचो प्रधानमंत्री कमला प्रसाद बिसेसर हांणी म्हळां. तांणी प्रधानमंत्री मोदींच्या सामान्य परिस्थितींतल्यान राष्ट्राचे फुडारपणाच्या प्रवासाचेर चर्चा केली. तशेंच विदेश धोरण, आर्थिक उदरगत आनी सामाजीक आर्थिक उदरगतींतल्या भारताच्या म्हत्वपूर्ण कामगिरीचेर लेगीत उजवाड घालो. सरकाराक 12 वर्सां पुराय जाल्ल्याच्या तशेंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सगळ्यांत चड काळ पदाचेर राविल्ले वेचून आयल्ल्या प्रधानमंत्री जाल्ल्याच्या फाटभुंयेर एनडीएची बसका आयज नवी दिल्लीत जातली. हे बसकेक भारतीय जनता पक्षाचे मुखेल फुडारी आनी एनडीएच्या सगळ्या घटक पक्षांची फुडारी हजर जावपाची शक्यता आसा. एनडीए शासित सगळी 22 राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशांच्या मुखेलमंत्री आनी उपमुखेलमंत्री तशेंच आघाडीतल्या सगळ्या पक्षांचे फुडारी लेगीत हजर रावतले. हे बसकेंत वेगवेगळ्यो राष्ट्रीय उदरगत कार्यावळी, मुळाव्यो सुविधांच्यो कार्यावळी आनी 2047 मेरेन विकसीत भारताच्या सरकाराच्या दूरदृश्टीचेर चर्चा जातली. घरमंत्री अमित शाह हांणी काल नवी दिल्लीत भूंय बंदर वेवस्थापन प्रणाली विनिमयचें उक्तावण केलें. भारताच्या भूंय शिमेवयल्या माल येरादारी आनी प्रवासी येरादारी डिजिटल आनी बरी करपाच्या दिकेन हें एक म्हत्वपूर्ण पावल आसा. हो उपक्रम एक आधुनीक तंत्रगिज्ञान आधारीत शीम वेवस्थापन प्रणाली तयार करपाच्या सरकाराच्या वचनबद्धतायेचें एक प्रतीक आसा अशें हे वेळार अमित शाह हांणी म्हळें. ही माची विकसीत भारत 2047च्या संकल्पने कडेन जोडिल्ली आसा आनी ते वेपार सुलभताय, संपर्क वेवस्था आनी राष्ट्रीय सुरक्षा घटमूट करतले अशें ते उलयले. हे वेळार मुखार उलयतना तांणी म्हळें,
1: हमारी स्मार्ट बॉर्डर की संकल्पना में लैंड पोर्ट अथॉरिटी का बहुत बड़ा योगदान आने वाले दिनों में. ये जो लैंड पोर्ट मैनेजमेंट सिस्टम और स्मार्ट बॉर्डर की संकल्पना, ये दो मिलकर एक प्रकार से अभेद्य और सुरक्षित बॉर्डर का निर्माण करेंगे, इसमें मेरे मन में कम से कम कोई शंका नहीं
0: है. यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्रावरून ऐकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेल्यो खबरो. केंद्रीय शेतकी आणि शेतकार कल्याण आणि ग्रामीण उदरगत मंत्री शिवराज सिंग चौहान हांनी काल विकसित भारत जीरामजी येवजणेची अंमलबजावणी करपाक संबंधी वेगवेगळ्या राज्यातल्या ग्रामीण उदरगत मंत्र्यांची महत्वाची बसका घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या मार्गदर्शनाखाला केंद्र सरकारान ग्रामीण रोजगार, कामगारांची सुरक्षा आणि गावांच्या सर्वांगीण उदरगतीक नवी गती दिवपा खातीर एक व्यापक आर्थिक आणि धोरणात्मक पाऊल उभारला. 1 जुलै 2026 सावन लागू जावपा आशिल्ल्या या इतिहासीक नव्या व्यवस्थे अंतर्गत संक्रमण कसल्याच अडखळा विणे पुरायपणान सुरळीत आणि कामगार केंद्रीत जावंक जाय असं चव्हाण हांनी बसकेत उलयतना सांगले. हे बसकेत केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चव्हाण हांनी वेगवेगळ्या राज्यांक अंतरिम निधी वाटपाची घोषणा केल्या. हातून महाराष्ट्रा खातीर 4420.32 कोटी रुपया आणि गोंया खातीर 3.70 कोटी रुपयांची तरतूद केल्या. केंद्र सरकारान ग्रामीण उदरगती खातीर 1.25 लाख कोटी रुपयांच्यो येवजण्यो जाहीर केल्यात. केंद्र सरकारान मनरेगा खाला 30,000 कोटी रुपयांचे वाटप हे आधीच केल्या. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांक 95,692 कोटी रुपयांचे अंतरिम वाटप केलं असं केंद्रीय ग्रामीण उदरगत मंत्री शिवराज सिंग चव्हाण हांनी सांगले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांनी काल नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या मुखेल कार्यालयाक भेट देऊन ह्या महिन्याच्या 21 तारखेक जावपी नीट परिक्षेच्या तयारीची पळोवणी केली, तयारीचो नियाळ घेतलो. हे उपरांत पत्रकारां कडेन उलयतना तांणी म्हळे,
3: सभी राज्य के मुख्यमंत्रियों को अनुरोध पत्र लिखा है, उनके पहले भी सहयोग रहा है, इस बार थोड़ा और भी ध्यान दिया जाए. इस बीच में अनेक राज्य के मुख्यमंत्री अपने राज्य की डीजी और चीफ सेक्रेटरी की उपस्थिति में डिस्ट्रिक्ट कलेक्टर की मीटिंग, एसपी की मीटिंग राउंड शुरू किए हैं, जिसमें एनटीए के डीजी स्वयं भी यहां से ऑनलाइन जुड़ते हैं. अनेकों राज्यों की मीटिंग होगी, आज जैसे बिहार की मीटिंग था. आने वाले दिनों में भारत सरकार की गृह सचिव भी उस पर एक उच्च स्तरीय मीटिंग लेने वाले हैं.
0: विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आयज सावन 2 दिसांच्या अधिकृत दौऱ्यार बल्गेरिया आणि फिनलंडाक वतले. बल्गेरिया दौऱ्या वेळार डॉ जयशंकर बल्गेरियाच्या वरिष्ठ फुडाऱ्यांची आणि विदेश मंत्र्यांची भेट घेऊन तांचे कडेन चर्चा करतले असे विदेश मंत्रालयान सांगला. दौऱ्याच्या दुसऱ्या पांवड्यात डॉ जयशंकर फिनलंडातल्या 14व्या कुलतारांता संवादात वाटेकार जातले. एक बदलपी संसार, जागतिक प्रादेशिक आणि थळावी नदर ही ह्या संवादाची संकल्पना असा. डॉ जयशंकर फिनलंडच्या विदेश मंत्र्यांची आणि हेर फुडाऱ्यांची भेट घेतले. अनुवर्सा म्हळ्यार 2026 वर्सा खातीरचे पद्मश्री पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांचे हस्तुकी भेटयले. पद्मश्री पुरस्कार फावो जाल्ल्या जैतिवंतां मदीं कॉकबरोग भाशेच्या मळार दोळे दिपकावपी वावर आणि साहित्य रचपी नरेश चंद्रदेव वर्मा हांचो आस्पाव जाला. आकाशवाणीच्यो कार्यावळी आयकता आयकता कॉकबरोग भाशेंतल्यान भरपावळ करपाक प्रेरणा मेळिल्ल्या नरेश चंद्रदेव वर्मा हांची ही आसा थोडी भितर वळख.
4: Listening to Kok Barok programs on Akashvani, he was inspired to pick up the pen and start writing himself. He started writing in Bengali in 1970. By 1980, he began writing in Kok Barok. There was almost no literature to begin with, no foundation to build on. So he became the foundation. Over 50 years, 34 books, countless essays and research, he transformed Kok Barok from a spoken identity into a written legacy.
0: हवामान खात्यान आयज दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, उत्तर प्रदेश आणि अस्तन राजस्थानात उष्णतेच्या ल्हारांचो अदमास उक्तायला. कोकण, गोंय आणि ओडिशाच्या कांय वाठारांनी दिसातल्यान उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता आसा. तशेंच अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, दर्यादेगेवेले कर्नाटक, अस्तन बंगालाचो तराई वाठार आणि सिक्कीम हांगा व्हड पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायला. दादल्यांच्या क्रिकेट सर्तीत काल श्रीलंकेत झालेल्या त्रिकोणी मायेच्या पहिल्या खेळात भारत अपंगडान श्रीलंका अपंगडात 8 धावण्यांनी हारयले. आपल्या निर्धारित 50 षटकात पहिली फलंदाजी करताना भारतान 50 षटकात 6 बाद 277 धावण्यो केल्ल्यो. उपरांत श्रीलंकेचो धाव 269 धावण्यांत सोपलो. आणि आता खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज भारताचे सगळ्यात चड काळ पदाचेर राविल्ले वेचून आयले प्रधानमंत्री थारल्यात. संवसारीक फुडाऱ्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां भेटयली परवीं. सरकाराक 12 वर्सां पुराय जाल्ल्याच्या तशेंच प्रधानमंत्री मोदी सगळ्यात चड काळ पदाचेर राविल्ले वेचून आयले प्रधानमंत्री जाल्ल्याच्या फाटभुंयेर राष्ट्रीय लोकशाय आघाडीची बसका आयज नवी दिल्लींत जातली. केंद्रीय शेतकी आणि शेतकार कल्याण आणि ग्रामीण उदरगत मंत्री शिवराज सिंग चव्हाण हांणी काल विकसित भारत जीरामजी येवजणेची अंमलबजावणी करपा संबंधी वेगवेगळ्या राज्यातल्या ग्रामीण उदरगत मंत्र्यांची महत्वाची बसका घेतली. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आयज सावन 2 दिसांच्या अधिकृत दौऱ्यार बल्गेरिया आणि फिनलंडाक वतले. आणि काल श्रीलंकेत झाल्या त्रिकोणी मायेच्या पहिल्या खेळात भारत अपंगडान श्रीलंका अपंगडात 8 धावण्यांनी हारयले. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटलें आयज सांजेच्या 6 वरां 30 मिनटांचेर. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो.

ऐकपेनो 8:52 त्यात तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्झचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो चॅनल. कातारांची कार्यावळ मुखार वता आसतना ऐकूया संजय लुलू शॅरॉन आणि एच ब्रिटन गायतात एम कॉनी हांणी म्युझिक दिलें हें कांतार उपकार कोरात.

आयकपण कातरांच्या कार्यावळीत निमण सुवातेर मॅनीन मारियो हांचे कांतार वोड चूक गायताले प्रिन्स जॅकॉब. णव वरां जातात कांय खिणा भितर जायत्या दिल्ली केंद्रावेल्यान प्रसारीत जावपी हिंदीतल्यान खबरो.

सदाबहार कार्यावयीन सुरवेग तुम्हें ऐकत आलाय वो कौन थी या फिल्मातले राजा मेहदी अली खान हांचे गीत, मदन मोहन हांचे संगीत आणि स्वर आसलो लता मंगेशकर हांचो. कार्यावयीन फुडल्या सुवातेर आनंद बक्षी हांची गीत रचना ऐकूया. आराधना या फिल्मा खातीर आवाज आसा किशोर कुमार आणि संगीतकार एस डी बर्मन.

आणि सदाबहारी कार्यावर मुखार वता असताना घर या फिल्मा खातीर गुलजार हांचे गीत ऐकूया. गायतात किशोर कुमार आणि लता मंगेशकर, संगीतकार आर डी बर्मन.

लता मंगेशकर आनी किशोर कुमार हांच्या जोड आवाजातले घर ह्या फिल्मातले गीत तुम्ही आयकताले गुलजार हांचे संगीतकार आर डी बर्मन सदाबहार पोरण्या हिंदी फिल्मी गीतांची ही कार्यावळ मुखार व्हरुया आनी आयकुया उमराव जान ह्या फिल्मा खातीर आशा भोसले हाणी गायले हे गीत शहर यारी हांचे संगीतकार आसात खय्याम.

इन आंखों की मस्ती पे अफसाने हजारों हैं। उमराव जान या फिर मतलब है गीत गायता लियो आशा भोसले, गीत रचना शहर यार हांची आणि संगीतकार खय्याम। सदाबहार पौन हिंदी फिल्मी गीतांची ही कार्यावळ मुखार वरूया आणि ऐकूया आनंद बक्षी हांची आर डी बर्मन हांणी संगीतबद्ध केली रचना द ट्रेन या फिल्मा खातीर आवाजाचा मोहम्मद रफी हांचो।

सदाबहार। हिंदी फिल्म गीतांच्या या कार्यावळीत फुडल्या सुवातेर मोहम्मद रफी हांणी गायले कन्यादान या फिल्मातले गीत ऐकूया नीरज हांचे, संगीतकार शंकर जयकिशन।

तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर.

यशस्विनी कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी

इशांनो, आमच्या स्टुडिओतल्या घड्याळांबरोबर 9 वाजत जाऊन 45 मिनटं येतात. या खिणाक तुम्ही ट्यून केला 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल सदाबहार. पोरण्या हिंदी फिल्मी गीतांची ही कार्यवळ मुखार वता असताना लता मंगेशकर.

ऐक मिनिट, तुम्ही ऐकत आलाय मोहम्मद रफी ह्यांच्या आवाजात अब्दुल्ला या फिल्मातलं गीत. आनंद बक्षी ह्यांची ही रचना संगीतबद्ध केल्या आर डी बर्मन ह्यांनी. सदाबहार पोरण्या हिंदी फिल्मी गीतांच्या ह्या कार्यावळीत लता मंगेशकर आणि मुकेश हांणी गायले कभी कभी ह्या फिल्मातलं गीत ऐकूया. साहिर लुधियानवी ह्यांचे, संगीतकार असात खय्याम.

आणि शनू सदाबहार ही कार्यावळ सोपयता आसतना निमणे सुवातेर बाबूजी धीरे चलना गायतात गीता दत्त आरपार ह्या फिल्मा खातीर. हें गीत आसा मजरू सुलतानपुरी हांचें आणि संगीतकार आसात ओ पी नय्यर.

0: श्रोतेहो, सकाळचे ठीक 10:10 होत आहेत. 105 चार मेगाहर्ट्सवर आपण ट्यून केलाय आकाशवाणी पणजी केंद्राचा हा FM रेनबो चॅनल. आमचा यापुढील कार्यक्रम काही क्षणांमध्येच.
1: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
2: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
3: 2 ते 2:30 या वेळेत
4: हा छंद जीवाला लावी पिसे. हा
1: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भाव तरंग. सदाबहार नाट्य संगीत.
2: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना. दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
3: FM रेनबो
2: संगीताची सप्तरंगी दुनिया.
0: आणि श्रोतेहो, आता ऐकूया विविध रंगी असा मराठी गीतांचा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमात सर्वप्रथम शांता शेळके यांचं हे गीत गात आहेत आशा भोसले.

आशा भोसले यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलात. श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं. मराठी गीतांचा हा कार्यक्रम पुढे नेत असताना संगीत ययाती देवी यांनी या नाटकातील कुसुमाग्रज यांचं गीत ऐकूया. पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेलं, स्वर आहे प्रल्हाद अडफडकर यांचा.

प्रल्हाद अडबडकर यांनी गायलेलं संगीत ययाति देव यांनी या नाटकातील गीत आपण ऐकलं. गीतरचना कुसुमाग्रज यांची आणि संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी. मराठी गीतांचा हा कार्यक्रम पुढे नेत असताना गदी माडगुळकर यांची गीतरचना ऐकूया. श्रीनिवास खळे यांचं संगीत जिव्हाळा या चित्रपटासाठी, स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, लता मंगेशकर यांनी गायलेला जिव्हाळा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गदी माडगुळकर यांची गीतरचना आणि संगीतकार श्रीनिवास खळे. आपण ट्यून केलेला आहे 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राचा हा FM रेनबो चॅनल. सकाळचे ठीक 10:30 होत आहेत.

0: श्रोते हो मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत.
1: तरल स्पंदन जागवणारं भाव संगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज।

0: सुख म्हणजे
1: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
2: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
1: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
2: अगदी रोज

श्रोते हो 105.4 MHz वर आम्ही बोलत आहोत. आकाशवाणी पणजी केंद्राचा हा आहे FM रेनबो चॅनल आणि या क्षणी आपण ऐकत आहात विविध रंगी असा मराठी गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर उषा आमोणकर

श्रोतेहो, उषा आमोणकर यांनी गायलेल्या या लावणी गीतानंतर अरुणा ढेरे यांचं गीत ऐकूया. मिलिंद जोशी यांनी संगीतबद्ध केलेलं स्वर आहे श्रेया घोषाल यांचं.

ऐकलात मिलिंद जोशी यांचं संगीत. मराठी गीतांचा हा कार्यक्रम पुढे नेत असताना संगीत सौभद्र या नाटकातील अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी रचून संगीतबद्ध केलेलं हे गीत विश्वनाथ बागुल

आणि आता यानंतर सुरेश भट यांची ही गीतरचना, आशा भोसले यांचा हा स्वर.

ऐकू बेनो, आयज 10 जून, आयज जागतीक दृश्टीदान दीस आमी मनयतात. लोकां मदीं नेत्रदानाची जनजागृती जावची ह्या खातीर हो दीस मनयतात.

ऐकू पेनो, आमी अवयव दाना बद्दल खूब वेळा आयकतात. तातूंतलेच एक दान म्हळ्यार दोळे, नेत्रदान. मेल्या उपरांतूय कोणाच्या तरी जिवितांत सुख आनंद दिवन वचपाचो, नदर दिवन वचपाचो हो मार्ग. दोळ्याच्या रुपान अमर जावपाचो एक यत्न. म्हणूनच आमी दर एकल्यान संकल्प करुया आयच्या दिसा की नेत्रदान करुया. आनी त्या खातीर आमी कितें करपाक जाय हे लागींच्या आमच्या हेल्थ सेंटरांनी किंवा आमी जीएमसीन किंवा कोण जाणा तांच्या कडल्यान खबर काडपाक शकतात. आनी आमी नेत्रदानां करून त्या रुपान अमर जावपाक शकतात, कोणाक तरी एक दृष्टी नदर देवपाक शकतात.

0: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.
1: सुगम संगीताची कार्यवळ फुडे व्हरतना आता ऐकूया बिंदियावस्त नायक हांच्या आवाजांत पूर्णानंद चारी हांची ही गीतरचना.

दिव्या प्रभू हांचो हो स्वर निघतोच तुम्ही ऐकलो. आणि आता उषा आमोणकर हांच्या आवाजात ऐकूया यशवंत केळेकार हांची ही गीतरचना.

ऐकूपेनो सुंदरशी ही गीतरचना आशिल्ली उषा नायक हांची आणि आवाज आशिल्लो गौतमी हेदे बामुळकार हांचो. आयज 12:05 ऐकूंक रवात फोन इन अस्तुरी ही कार्यावळ. आमच्यो आयच्यो मुखेल सोयऱ्यो आसात डॉक्टर आकांक्षा दामोदर सावळ आणि आयचो विषय आसा ग्रेसफूल मेनोपॉज जर्नी म्हळ्यारूच रजो निवृत्ती तणाव मुक्त आणि आत्मविश्वासान. सादर करतात चारुशिला देसाय. आणि तुमका या कार्यावळीन जर वाटो घेवपाचो आसा जाल्यार फोन करपा खातीर संपर्क नंबर आसा 2224457 तशेच 2421285 कोड 0832 नंबर परतून एकदा सांगता 222-4457 तशेच 2421285 वेळ आसा 12:05 आणि कार्यावळ फोन इन अस्तुरी.

सुगम संगीताच्या कार्यवळीन आता ऐकूया कुणाल गांजावाला हांच्या आवाजात साईश पाणंदीकर हांची ही गीतरचना. संगीतबद्ध केल्या अशोक पत्की हांनी.

गौतमी हे देहांचो हो आवाज त्याने गायल्या. ॲडव्होकेट ऋषिकेश कदम हांच्या या गीता वांगडा सोबता सुगम संगीताची ही कार्यावळ 12 वरां जाऊन 5 मिनटां जाल्यात.

0: प्राकृती आयुर्वेदा क्लिनीक, बरोबर दोतोर? तुमी अनेक अचीवमेंट्स तुमकां फावो जाल्यात, आयुर्वेदा रिसर्च आणि एकॅडेमिक्स, तशेंच नव्या वर्ल्ड आयुर्वेदा कॉन्फरन्स 2022 वर्सा तुमी थंय पेपर सादर केल्यात, मिथ्स अँड
1: टॅबूज
0: अराउंड द आयुर्जेनेटिक्स, बरोबर न्ही दोतोर? आणि अनेक तुमचे राष्ट्रीय पुरस्कार तुमकां फावो जाल्या, राष्ट्रीय सेमिनारांनी तुमी वांटो घेतला. दोतोर, तुमची माहिती जर हांव वाचत जाल्यार एक वर्स सोंपतलें. थोड्या भितर आनी एक सांगपाचें म्हळ्यार, आयुर्वेदीक मॅनेजमेंट ऑफ फिमेल इनफर्टिलिटी, तशेंच डिजऑर्डर्स ड्यू टू सबस्टन्स एब्यूज अँड इट्स आयुर्वेदीक मॅनेजमेंट, पोस्ट पार्टम सायकोलॉजी अँड डिप्रेशन, डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स इन ऑब्स्टेट्रिक्स आणि गायनेकॉलॉजी.
1: बरोबर
0: दोतोर, खूप खूप तुमकां धन्यवाद, तुमची ही माहिती थोड्या भितर हांवें दिल्या. दोतोर, सगळ्यांत पयली म्हजो प्रश्न, तुमच्या आवडीची पद हांव घालतलेंच, पूण म्हजो पयलो प्रश्न, तुमी ह्या फिल्डान कशी आयली दोतोरकीच्या मळार?
1: दोतोरकीच्या मळार येवपाच्या मळार म्हजे जे डॅडी आसा तांचे पयलीं पासून एक स्वप्न आशिल्लें की म्हजे जे चली आसा ते दोतोर जावचें. हांव जेन्ना जाल्लें तेन्नाच तांच्यांनी म्हाका अशें म्हणिल्लें की हे चली जे आसा ते दोतोरूच जातले म्हणून. बट एज आय ग्रीव अप तेन्ना म्हाका अशें कळ्ळें की एक आनिकूय जे फिल्ड आसा ते एक्सप्लोर करपाक शकता. आनी म्हाका जर हांव दोतोर जावंक नाशिल्लें जाल्यार हांव लॉयर जातलें आशिल्लें आज.
0: पण हांवें प्रश्न विचारच्या पयलींच तुमी उत्तर दिलें. एनीवे, तुमी
1: हय हय. सो बट देन वेन आय रिसर्च्ड म्हाका अशें कळून आयलें की जे सायन्स आसा ते युनिवर्सल आसा. जर हांवें लॉ केल्लो जाल्यार इट इज डिफरंट एट डिफरंट प्लेसीस. सो जो फॉर्म्युला H2O उदकाचो आसा तो सगळे कडेन युनिवर्सल आसा न्ही. सो आय टूक सायन्स, कायदे वेगळे वेगळे आसता, बरोबर. सो आय टूक सायन्स आणि म्हाका तेन्ना बायोलॉजीन विशेष करून इंट्रस्ट येवपाक लागलो 11वी 12वी म्हटल्यार. मागीर हांवें चिंतलें की हांव तातूंतच फुडें वतलें. आय गेव माय नीट एग्जाम पास जालें. पण MBBS हो फस्ट ड्रीम आसता एखाद्याचो, पण ते कदाचित म्हाका मिळूंक ना मार्क्स कमी पडल्या कारणाक लागून. पण देन द इमिडियट ऑप्शन वॉज आयुर्वेदा. आमचे जे फॅमिली डॉक्टर्स आशिल्ले ताणेंच म्हाका सजेस्ट केलें की तूं आयुर्वेद कित्याक करिना बाय, तोय बी एक आतां उत्फुल्लीत जाता तो एक स्ट्रीम आसा, सो यू शूड गो फॉर दॅट. जेन्ना आयुर्वेदा चूज केलो तेन्ना म्हाका संस्कृताचें कांयच खबर नाशिल्लें. आय वॉज सो अमेज्ड की म्हाका सायन्स आतां संस्कृत येना जाल्यार हांव आतां कशें तरी म्हणून करतलें. पण जशें जशें शिकत गेलें तशें तशें म्हाका दिसपाक लागलें की आय नो दीस सिन्स मेनी मेनी इयर्स. सो आमचे आयुर्वेदाचे जितले तुमी डॉक्टर्स पळयतली ते अशेंच म्हणटा की वी हॅव नॉट चोजन आयुर्वेदा, आयुर्वेदा हॅज चोजन आज. सो ते सायन्स जे आसा पळय न्ही, ते आपशीच तुमकां जेन्ना यू आर डिस्टायन टू डू दॅट इट कम्स टू यू. ते कोणें सांगलें किंवां आपली इच्छा जरी आसली जाल्यार थोड्यांक गांवां सुद्दां ना तितून एडमिशन अशें आसता, पण वेन यू आर ब्लेस्ड बाय दॅट सायन्स यू ऑटोमॅटिकली गॅट इट.
0: दोतोर, साध्या सरळ उतरांनी खूप तुम्ही बरें सांगले की आयुर्वेदान तुमकां चूज केल्या, आमी आयुर्वेदा चूज करू ना.
1: yes.
0: आणि ताका एक ब्लेसिंग लागता, कारण आयुर्वेद म्हणटा तो आमचो नीज, आमचे कितें सगळे संस्कृती सगळे तातूंत सामाविल्ले आसा. दोतोर, बापायची इच्छा, वडिलांची इच्छा आणि तुमचे स्ट्रॉंग ताका म्हणजे सपोर्ट करप किंवा त्या विचारधारेन तुम्ही दोतोर झाले. आता आयच्या विषयाकडे वळूया. मेनोपॉज हो तसो एक खूप कितें म्हणूया आपुलकेचो किंवा जो बायलांचो एक तांच्या वाट्याक येताच ही स्टेज तो विशय.
1: बरोबर.
0: हो विशय तुम्ही कित्याक निवडलो?
1: खरें म्हळ्यार हो विशय निवडप म्हटल्यार खूप महत्वाचो दिसलो, कारण इट इज लायक पिरियड्स, इट इज ऑल्सो अ टॅबू. आमी तेज्या बद्दल डिस्कसूच करना. खुबशा बायलांक खबर नसता मेनोपॉज म्हळ्यार कितें तें. दे सफर सायलंटली थ्रू आवट देअर जर्नी. कितें जाता की जसो पिरियड्स आसता, जशें रिप्रोडक्टीव सायकल आसता एखाद्या बायलेची, तशेंच मेनोपॉज हो ताज्या बरोबरूच येता. पण त्या पिरियडान कितें जाता, आपणें कशी काळजी घेवची ताजी, ते फुडें जे प्रॉब्लम्स जाता आफ्टर मेनोपॉज ते कशें टाळप किंवां त्या पिरियडान आपणें आपली स्वताची काळजी कशी घेवप हें एखाद्या बायलेक खबर नासता. आमी कितें म्हणटा की नॅचरल ते कांय तेजो हे उलोवपाची ताजे बद्दल गरज ना. पण खरें म्हटल्यार आतांचे हे ताणतणावाचे जे आमचे लायफस्टायल जालेले आसा त्या लायफस्टायल हे मेनोपॉज सुद्दां आसा पळय न्ही, ते सुद्दां एक खूब डिफिकल्ट जालेले आसा एखाद्या बायलेक, एस्पेशली द वुमन जी वर्कींग वुमन आसा जी

0: दॅट सेम टायम आपल्या घरूय सांबाळटा, आपल्या भुरग्यांकूय सांबाळटा, ताच्याच बरोबर ती मनांतल्या मनान खंय ना खंय आपल्या शरिरा कडेन झगडटा. तो जो बदल जाता तिच्या शरिरान रायट फ्रॉम अडल्टहूड टील नाव शी इज गेटिंग टुवर्ड्स दी ओल्ड एज, तो खंय ना खंय तिका हँडल करपाक लागून डिफिकल्ट जाता. सो हो पिरियड हाच्या बद्दल उलोवप खूब महत्वाचें आसा आयच्या काळांत.
1: म्हणून तुम्ही हो विषय निवडला.
0: हय
1: दोतोर, तुम्ही ज्या तरेन

0: एफ एम रेनबोच्या स्टुडिओत आणि आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय स्टुडिओत आमच्या ह्या दोन्ही स्टुडिओनी आम उपलब्ध असतात डॉक्टर आकांक्षा दामोदर सावळ, ग्रेसफुल मेनोपॉज जर्नी अर्थातूच रजो निवृत्ती, तणावमुक्त आणि आत्मविश्वासान ह्या विशयाचेर त्यो आमकां मार्गदर्शन करतात. दोतोर फोन आयिल्लो निर्मला कोरडे हांचो फोणे सावन. ते म्हणटा आपल्याक खंयच्याय परिस्थितीन खूब घाम येता जाल्यार आपणें कितें करप,
1: खंयच्याय
0: परिस्थितीन मेनोपॉज
1: मेनोपॉज
0: म्हणजे तांचे तांची पाळी गेल्या, सो ह्या काळार ताका खूब घाम येता, सो कितें करप, अस्वस्थ जाता.
1: हय, सो ह्या कंडिशनाक आमी म्हणटा हॉट फ्लॅशीस किंवां नायट स्वेट्स. सो अशा काळान कितें जाता की अचानकच एकदम आंगात गरमी वाडपाक लागता. दुसरी गजाल म्हटल्यार न्हिदलेले कडेराचें घामाघूम जावप, विचलीत जावप, तणाव येवप, नाकासले विचार येवप. सो हे क्लासीक सिमटम ऑफ मेनोपॉज. इट ऑकर्स कित्याक लागून जाता ते, कारण आमचो जो ब्रेनाचो थर्मोस्टॅट जो आमचो हायपोथॅलॅमस आसता तातूंत डिस्टर्बन्स जाता बिकॉज ऑफ सडन ड्रॉप इन द एस्ट्रोजन हॉर्मोन. सो तो हॉर्मोन कमी जाल्ल्या कारणान कितें जाता की बॉडीक अंडरस्टँड जायना जे रेग्युलेशन आसता. That is because of age factor.
0: Okay.
1: So after 45, after 45 to 55, it is a natural process की तुमची जी पाळी आसा ती हळूहळू बंद जाता. ताका लागून जे आमचे ओवेरियन फंक्शन्स असता, युट्राइन फंक्शन्स असता, ते डिक्लाइन जावपाक लागता. सो दॅट इज डायरेक्टली अफेक्टिंग टू अवर ब्रेन. सो ब्रेनाक कन्फ्युजन जाता की आता आपण कसं टेम्परेचर मेंटेन करू बॉडीचं, म्हणून ती अचानकशी ती गरमी ही अशी दिसपाक लागता. सो हाका लागून आम्ही कितें करप म्हणटा ते, जाता तितले हायड्रेशन मेंटेन करप बॉडीचे. आता हायड्रेशन म्हटल्यार कशें, कोकोनट वॉटर इज द रिचस्ट सोर्स ऑफ हायड्रेशन असं आम्ही म्हणटा. देन
0: आडसर,
1: आडसराचे उदक, मागीर
0: सदांच आमी रांदतना नाल्ल फोडटात,
1: ताजे उदक पिल्यार जाता, उत्तम. इनफॅक्ट मागीर जाता तितले कोरियंडर वॉटर, आमची जी कोथंबीर असता, सुकी कोथंबीर असता, ताजे उदक करून जरी जर गरम करून ना रातचे ते उदकान भिजत घालप, कारण तेजो जो पोटेंट जे इनग्रेडियंट्स असतात जे कोथंबीरीतले ते उदकान मिसळून रावतात, आणि मागीर सकाळी तेच उदक दिवसभरान आमी पिल्यार जाता. सो कारण तातून कितें जाता, जी बॉडीतली उष्णता जी असता, जो पित्त वाढिल्लो असता, तो थ्रू युरिनेशन तो भायर वचपाक लागता, आणि एज अ रिझल्ट ऑफ इज नॅचरली जी हीट वाढलेली असता ती कमी जाता. सो अशा प्रकारे आमी आमच्या बॉडीतली जी हीट वाढता ती आमी कमी दवरपाक शकता.
0: सो निर्मला कोरडे फोणे सावन तू एक कॉल केल्लो, कॉला खातीर धन्यवाद. घाम येता किंवा दोतोरान जसे सांगले की हॉट फ्लशीस, मागीर कितें कितें जाता, ताका लागून आमी आमच्या हातान जे उपचार आसा ते करूंक शकतात, आनी ना जाल्यार मागीर दोतोर आसात. दोतोर, म्हाका न्ही एक प्रश्न विचारून दिसता की आयची बायल सदांच बिझी आनी मागीर तातूंत पाळी येवप, सो आपल्याक बेगीन आपली पाळी वच्ची अशी सगळ्यांकूच दिसता न्ही, जावये हांव म्हणना दिसता, पूण मेडिकली आणि आमच्या शास्त्रान त्या त्या वेळार त्यो त्यो गोष्टी झाल्यार बऱ्यो असतात.
1: बरे,
0: तुम्ही कितें सांगू शकता दोतोर?
1: एखाद्या बायलेचो पाळी येवप किंवा पाळी वचप हे खूप महत्वाचे टप्पे असतात तिच्या आयुष्यात. जेव्हा आमची पाळी येता त्यांना आमचे हॉर्मोन्स सगळे व्यवस्थेशीर काम करता. आवर बॉडी इज गवर्न्ड बाय हॉर्मोन्स. ओके, सो जेव्हा ही पाळी बंद जाता पहिली त्यांना कितें जाता,

0: तेन्ना तिज्या नॅचरली तिजे जे विचार आसता तातूंत कितें बदल येवपाक लागता. पाळी बंद जाल्या उपरांत एका बायलेचे फंक्शन्स आसता, जी तिजी हाडां आसता बेजिकली, ती खंय ना खंय पोखळ जावपाक लागता, तांकां खंय ना खंय त्रास जावपाक लागता. सो जांची कोणाची पाळी बेगीनूच बंद जाता किंवा कोणाचें काही कारण आसता लागून युट्रस जो काडचो पडटा बिकॉज ऑफ फायब्रॉयड आनी हें, त्या बायलांक जर आमी स्टॅटिस्टिकल डेटा पळयत जाल्यार तांचे बोन पेन जावप, कमर दुखप, मान दुखप, का हाडां झिजप ही तेंची फास्ट रेट जावपाक लागता. कारण जे एस्ट्रोजन हो जो मेन हॉर्मोन आसा तोच जर बॉडीन ना जाल्यार आमच्या बॉडीन जी एखाद्या बायलेच्या बॉडीन जी लवचीकपणां किंवा जो आमचो फेमिनायन जो ट्रेट आसा तो खंय ना खंय कमी जावपाक लागता. सेकेंडली ती जर पाळी अचानकच बंद जाली जाल्यार खंय ना खंय ते टॉक्सिन्स जे भायर वचपाचे आसता एवरी मंथ, जे रिजॅवनेशन जे जावपाचें आसता आमच्या आंगांतले, ते बंद जाता. आनी ते बंद जाल्या कारणाक लागून ती हीट बॉडींतल्या बॉडीन एक्युमुलेट जावपाक लागता. एन्ड एज अ रिजल्ट ऑफ विच जे बाकीचे प्रॉब्लम्स आसता ते जावपाक लागता. म्हणून जी पाळी आसा जी नॅचरली जी डिसायड जालेली आसा की अमक्या हेजेर वचची, ती तशी गेलेलीच बरी.
1: पूण दोतोर आतां ती बेगीनूच गेली जाल्यार एका बायलेक बरें दिसपाक शकता, पूण ही सगळी प्रॉब्लेम सुरू जाता.
0: बरोबर.
1: दोतोर मागीर अशा वेळार ताणें कितें करप?
0: अशा वेळार आतां पाळी जर बंद जाली बिकॉज ऑफ सम मेडिसिन्स किंवा आनी कसल्या कारणाक लागून जर बंद जाल्या, जे आमी पळयता आतां खुबशे केसीस अश्यो जावपाक लागल्या, सो तशा वेळार तिणें जे पोस्ट मेनोपॉजल जे रिच्युअल्स आसतात, जे म्हणजे पाळी गेल्या नंतर जे फॉलो करपाचे आसतात ते फॉलो करचे. शी शूड ऑल कीप हर बॉडी हेल्दी इन दीस पिरियड, योग्य तो आहार घेवचो, जी दिनचर्या आसा तेजो वेवस्थेशीर पालन करचो, आनी आमच्या जे आहारान जे अशे फायटो एस्ट्रोजन्स युक्त जे आमचो आहार आसा असो आहार घेवचो, जेणे करून तिचे जे
1: दोतोर मातशें
0: कॉम्प्लिकेशन्स आसतात.
1: सविस्तरपणान सांगात न्ही कसलो आहार?
0: हय. सो आहार म्हणटकच कसो आसचो जाल्यार एवरी डे आमी आतां म्हणटा की दूद पीत जाल्यार आमी मोटी जाता, पण अशें आसना. सो एवरी डे एखाद्या बायलेन किंवां इट इज फॉर एवरी वन, पण बायलेक लागून कित्याक इम्पॉर्टंट आसता बिकॉज सिन्स हांवें सांगलें आतांच मेन्शन केलें की एस्ट्रोजन कमी जाता, ताका लागून जी हाडां आसता तांकां प्रॉब्लम जावपाक सुरू जाता. सो ताका लागून इन्स्टेड ऑफ टेकिंग एक्सटर्नल कॅमिकल पिल्स, कितें करपाचें आपणें, जें दूद आसता तातूंत एक चमचो घी, प्योर नॅचरल काव्ज घी जर घरांत करता जाल्यार उत्तमूच, तो घालून सांजच्या वेळार पिवचो. कारण तातूंत कितें जाता, आमच्या बॉडीक ल्युब्रिकेशन तर मेळटातूच पण आमच्या हाडांकूय तें पोशण मेळटा. दुसरी गजाल म्हटल्यार मूग, जें आमी म्हणटा दॅट इज सुपर फूड फॉर वुमन इन दिस स्टेज.
1: कोम आयले
0: ना कडण, मुगाचें कडण किंवा
1: मुगाचें कडण,
0: मुगाची
1: ओके.
0: खिचडी किंवा मुगाची दाळ किंवा सादो दाळ भात, हो जो आहार हांव मेन्शन करता दॅट इज व्हेरी इजी टू डायजस्ट, व्हेरी लायट, एज वेल एज जेन्ना थोड्यांक जेवपाक नाका अशें दिसता, कांयच नाका अशें दिसता, त्या टायमार सुद्दां असो आहार घेतल्या कारणान तो पचपाक लागता. कारण मेनोपॉजान मंदाग्नी म्हणजे आमची जी डायजेस्टीव फायर आसता ती नॅचरली वीक जालेली आसता. सो वीक जाल्ल्या उज्याचेर जेन्ना आमी लायट जें कितें जेवण घेता तेन्ना तें पचपाक इजी जाता. मागीर जशें की हांवें आतां मेन्शन केलां, हांव एक पॉयंट विसरलें सांगपाक, खस जो जेका आमी विटेवर ग्रास म्हणटा ताचें शरबत करून पिवपाक शकता जेन्ना हीट वाडलेली आसा तेन्ना बॉडीन.
1: खस
0: खस म्हणजे ताका हें म्हणटा आमी उशीर म्हणटा आयुर्वेदान, विटेवर ग्रास अशें तेजें इंग्लीश नेम आसा. सो ताचें शरबत करून पिवपाक शकता किंवां तें सादें पाण्यान सुद्दां जरी घातलें आनी पिलें जाल्यार सुद्दां बेस्ट आसा. सेकेंडली फायटो एस्ट्रोजन युक्त म्हटलें हांवें जाल्यार कोण कोण येता भितर तीळ. सो तीळ हो इज हॅवींग एस्ट्रोजन, सम अमाउंट ऑफ एस्ट्रोजन इन टू इट. सो तिळाचे लाडू जे आमी डिसेंबर हळदी कुकमाक वाडटात, बरोबर, आनी तो तेजे बी सिग्निफिकन्स आसा त्या टेस्ट टायमार कित्याक वाडटा ते, कारण त्या टायमार आमच्या शरिरांतलो वात जो आसता न्ही तो वाडिल्लो आसता. सो ताका केटर करपाक आमचे जे फूड आयटम सुद्दां आसा ते पर्टिक्युलर सिजनान येता, कारण ताका तशें कारण आसता, ते बेश्टेच अशें ट्रेंडा प्रमाणे अशें आसना.
1: आमचे जे आमी जे कितें आमचो धर्म किंवा आमची जी शास्त्र आसा ती विज्ञानाचेर अवलंबून आसा.
0: एक्झॅक्टली. देन कम्स नाचणीचे लाडू, मागीर सत्व, हितूनय आमकां कॅल्शियम मेळटा बॉडीन आमच्या, मागीर फ्लॅक्स सीड्स, ग्रीन लिफी वेजिटेबल्स म्हणजे मेथीची भाजी, शेपूची भाजी, मागीर बीटरूट. सगळ्यांत बेस्ट आय वूड रेकमेंड इज सिजनल फ्रूट्स आनी वेजिटेबल्स, जे कितें आमच्या
1: त्या ज्या सिजनान मेळटा ते तुमी खावप.
0: येस.
1: आंब्याच्या वेळार आंबो
0: आंबो
1: खावप.
0: खावप. बरोबर, कारण ते जे

0: सिजनल जे आतां सद्या मेळपाक लागला न्ही, दॅट इज जिनेटिकली मॉडिफायड. त्या मॉडिफिकेशनाक लागून खंय ना खंय आमच्या हॉर्मोन्स आमच्या शरिराचेर खूब मोठ्या प्रमाणे इफेक्ट जावपाक लागला, आनी दॅट इफेक्ट इज व्हेरी स्लो. सेकेंडली, लायफस्टायल डिजीजीस जे आसा ते खूब प्रमाणान वाडपाक लागला. आनी रिसंटली NFHS म्हणून एक बॉडी आसा, तिणें जो स्टॅटिस्टिकल डेटा प्रेजेंट केला की गोंयान लायफस्टायल डिजीज हे नंबर वनाचेर आसा. सो ताकाच लागून केटर करपाक लागून आमचे जे गोंय सरकार आसा दॅट हॅज इनिशिएटेड हेल्थ वीथ आयुर्वेदा 2.0 एज अ इनिशिएटीव वेरीन
1: हेल्थ वीथ आयुर्वेदा
0: 2.0. सो गव्हर्नमेंट इज प्रोवायडींग फ्री मेडिसिन्स, फ्री कन्सल्टेशन्स आनी ट्रिटमेंट टू दोज वू आर हॅविंग दीस डिजीजीस. सो हाजोय उत्तम एक लाभ एखादी महिला घेवपाक शकता जिका अशे सगळे सिमटम्स दिसतात. सेकेंडली,
1: दोतोर, आतां ह्या विशयाचेर जे आमकां गोंय सरकारान अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्यात तेची माहिती खंय मेळटा?
0: तेजी माहिती तुमकां गोवा ऑनलायन मेळपाक शकता किंवां ऑनलायन इंटरनेटाचेर सुद्दां सर्च केल्यार मेळपाक शकता. आनी तांच्यांनी विशेष करून एक कोड दिलेलो आसा, ताजेर करून तुमी जर स्कॅन केलो जाल्यार जी अख्ख्या गोंयभरान जितली क्लिनिक्स आसात गव्हर्नमेंट एज वेल एज प्रायव्हेट, ताजे तुमकां माहिती मेळटा की हे खंय खंय सुविधा अवेलेबल आसा.
1: त्या प्रमाण म्हणजे आतां हांवच हांवें काडलें जाल्यार जंय म्हाका लागीं आसा थंय हांव करपाक
0: शकता. हय हय हय, येस,
1: खूब बरी माहिती दितात दोतोर तुमी.
0: आनी सेकेंडली, बटर मिल्क. सो बटर मिल्क इज द सुपर ड्रिंक आय कॅन से, किंवा सत्तू, सत्तूचे पानक जे आसता ते आमी इन्क्लूड करपाक शकता. ताक बरो की धंय बरें ही आतां एक व्हडली कॉन्ट्रवर्शियल टॉपीक कसो आसता, पण जर आमी पळोवपाक वचत जाल्यार जे धंय आसा ते उश्ण आसता, आनी ताक जो आसता तो मोठ्या प्रमाणे शीतता, शीतल आसता. सो एवरी डे सुद्दां जो ताक तुमी इन्क्लूड करत,
1: हय हय हय,
0: बेस्ट बेस्ट बेस्ट, येस. सो ते सुद्दां इन्क्लूड करूं येता तुमच्या डेलीच्या आहारान. मागीर इवनिंग टायम स्नॅक्स थोड्यांक खावपाची जी सवय आसता, सो त्या टायमार कितें करचें जाल्यार तुमी मखाने जे आसता दॅट इज ऑल्सो रीच इन कॅल्शियम. सो मखाने ड्राय रोस्ट करून खावपाक शकता, किंवां हांवें मेन्शन केल्या प्रमाणे तिळाचे, मुगाचे जे लाडू, आमी आतां खंय ना खंय लाडू जो टर्म आसा तो पयस जायत रावला, विसरूनच गेला. आमी हांव अशें म्हणना की बाकीचे स्वीट्स खावचे न्ही, पण जे आमचे गोवन स्वीट्स आसतात पौश्टीक आसतात, म्हणजे जितून न्युट्रिशन्स चड आसता, जे आमकां शाळेंनी आजुनी लाडू चिक्की जी आसता जे सुपर फूड म्हटलेले आसतात ते खंय ना खंय कमी झालेले आसा. घरान पयलीं चिक्की करताली आजी, आमची पणजी बी आसताली ती मुद्दम चिक्की करताली, खटखटी. सो इवन ते जात्रेक मेळटा ते तिळाचे ते आसता ते रेवड्यो, ज्यो रेवड्यो आसता त्यो सुद्दा
1: जात्रेच्या दुकानांनी घेऊन गेली रेवड्यो. म्हाका दिसता की आताच्या भुरग्यांक रेवड्यो म्हणजे
0: खबर ना, ना बिकॉज ते आता गावय ना. आय मुद्दम
1: दिसता की रेवड्यो करपी खाजेकार सुद्दा आता
0: करना, बिकॉज मार्केट ना न्ही तसो, म्हणजे कस्टमर्स ना, सो कोण खायच ना. पण ते कित्याक करताले, आतां आमकां खाजे सुद्दा जे आसा ते आतां ऑल टायम अवेलेबल आसता, पण ते त्याच सिजनान कित्याक येता, थंडेच्या सिजनान, कारण तातूंत जी सुंठां आसता, जे गोड आसता, जे बेसन आसता, हे जे इनग्रेडियंट्स एक करून जे आमच्या जेन्ना पोटान वता तेन्ना आमकां हीट गावता बिकॉज ऑलरेडी भायलो टेम्परेचर थंड आसता. सो अशें खूब जे आमचे जे कितें ज्ञान आसा, भारतीय जे आमचें ज्ञान आसा दॅट इज व्हेरी व्हेरी सायंटिफीक, आनी हाजेर उलोवपाक वचत जाल्यार म्हाका पूर्ण दिवस लागता.
1: बरोबर दोतोर, खूब खूब बरी माहिती तुमी दिली, आनी हातूंतल्यान सार सांगपाचो जाल्यार त्यो त्यो गोश्टी त्या त्या वेळार जावप हें खूब गरजेचें.
0: बरोबर,
1: ताजो त्रास जावं येता, म्हणजे आयचो जो आमचो विशय आसा मेनोपॉज किंवां रजोनिवृत्ती, ती त्या त्या वेळार जाली जाल्यार बरें आसा. आनी अशा वेळार आहार कितें घेवचो हें तुमी सगळें सांगलें. म्हाका दिसता की आमच्यो भयणी मन लावन हो कार्यक्रम आयकता, आनी जर आमचे भाव आयकता आसत जाल्यार ते आपल्या आवयक किंवां आपल्या घरांत जाणट्यांक, भयणीक, आपल्या बायलेक ही माहिती दिवपाक शकतले. दोतोर, एक म्हणजे कॉलराचो फोन घेवच्या पयलीं हांव तुमकां विचारतां, तुमी तुमच्या बायोडेटान हांव माहिती वाचताले तेन्ना तुमी स्पिरिच्युअलिटी, आध्यात्माचो तुमकां खूब कितें म्हणूया सांगात आवडटा किंवां आवड ही कशी कितें?
0: हांव जेन्ना म्हजें प्राथमीक शिक्षण आयुर्वेदान घेतालें तेन्ना हांव म्हज्या गुरू कडेन, म्हजे गुरू डॉक्टर अश्विना आमोणकर आसा, तांचे कडेन हांव जेन्ना शिकपाक वतालें तेन्ना ती स्वता स्पिरिच्युअली खूब एक्टीव आसा. सो ती ज्या कडल्यान म्हाका ती ओड लागपाक हळूहळू सुरू जाली. आय स्टार्टेड रिडींग स्क्रिप्चर्स, आमचे जे हिंदू ग्रंथ जे आसा ते वाचपाचे म्हाका संदी मिळ

0: दोतोर गीत घालतना गीत आयकतना एक फोन आयिल्लो. साधना धारवाडकार दिवचल सावन तांणी विचारलां की आपल्याक मेनोपॉज जाता हें बायलेक कशें कळप. म्हणजे तुमी सांगल्याच तरी पूण तुमी परत उत्तर दियात. आनी न्ही तांचो फुडलो प्रश्न असो आसा की हें अशें जातकच किंवां जातना आपल्या जिणेंत तिणें कसलो बदल करपाक जाय.
1: ओके सो मेनोपॉज हो जो आसता पळय न्ही दॅट ऑकर्स बिटवीन 45 to 55 इयर्स ऑफ एज. हे 45 to 55 ह्या वर्साच्या दरम्यान जावपाक लागता. पिरियड सायकल जी आसता ती 12 महिने कंप्लिटली बंद जावप म्हणजे कंप्लीट सेसेशन ऑफ मेन्स्ट्रुअल फ्लो फॉर 12 consecutive मंथ्स इज कॉल्ड एज मेनोपॉज. सो हे टायमार तिचो पिरियड कंप्लिटली बंद जाता. हातून 3 स्टेजीस आसता. पहिली स्टेज म्हणटा ती पॅरी मेनोपॉज. ही 45 वर्सांच्या 8 किंवा 4 वर्सां पयलीं सुरू जाता. सो अशा स्टेजींनी एखाद्या बायलेक जे पिरियड्स आसता ते इरेग्युलर जावपाक लागता. म्हणजे 2 महिने पिरियड्स येवप, 3 महिने येवपच ना, किंवां जी सायकल आसता ती कमी जाता.
0: तर तुमी सांगतात पूण मदीं म्हाका तुमकां एकूच विचारचें अशें दिसता. अनेक बायलांच्या मनान हो प्रश्न आसतलो. दोतोर आतां आमी आमच्या देवाकडे आमी वचनात सो आमी गुळयो घेतात.
1: बरोबर.
0: आतां चवथी कडेन आपल्याक अशें जाता आनी ती इरेग्युलर जाल्यार ती गुळी घेता. ते बरोबर दोतोर
1: ना?
0: म्हणजे ह्यो गुळयो कश्यो मारप?
1: ह्यो ज्यो गुळयो आसता दॅट इज मेनली हॅविंग हॉर्मोन्स इन डॅम. खंयच्याय दोतोरा कडेन तुमी विचारात खंयचोच दोतोर तुमकां ह्यो गुळयो काडून दिवचो ना. खंय ना आतां आमचे कडेन इन्फॉर्मेशन इतलें वायल्ड म्हणजे वायल्ड म्हणच्या पेक्षा इतलें वेरीड जालां की आमकां खंयच्या ना आतां गुळयांची नांवां घेतात. लोक OTC म्हणजे ओवर द काउंटर वचून ह्यो गुळयो घेवपाक लागल्यात. आनी त्यो माल कश्यो जाता म्हणजे हे हॉर्मोन्स घेवन घेवन जे आमचे नॅचरल सायकल ऑफ पिरियड्स आसतात ती डिस्टर्ब जाता. आनी ताका लागून फायब्रॉयड, मागीर सर्वायकल कॅन्सर सुद्दां जावपाची शक्यता आसता. मागीर ब्रेस्टाक गाठ जावप किंवां आनी कितें प्रॉब्लम जावप. सो हे सगळ्यो प्रॉब्लम्स मागीर फेस जाता. आमी म्हणटा की आतां आमकां चुकलें चुकलें जाल्यार चुकलें, ती देवाची इच्छा आसता, ती तुमी कांय करपाक शकना. इट इज नॅचरल.
0: आज हांव खूश आसता, आज म्हाका
1: बरोबर
0: सगळें देवाचें मेळ्ळें.
1: पण इट इज गोइंग
0: स्पेशली दोतोर ह्या वेळार म्हणजे आतां हांव जर 2 महिने जालेंच ना, 3 महिन्यांक कितें तरी आसा जाल्यार हांव गुळी घेता. ते चूक न्हय?
1: बरोबर, एकदम चुकीचें हें. तर हांव खूब खूब जाणांक सांगता की पिरियड्स जाल्यार यो, यू कॅनॉट स्टॉप इट. नॅचरल प्रोसेस तो जावंकूच जाय. पूण तुमी जर ते आडयता किंवां फुडें व्हरता तातूंत तुमच्या बॉडीकूच ते इन लाँग रन माल पडपाक शकता.
0: सो दोतोर फुडें वचूया, तुमी मेन प्रश्नाक उत्तर दिताली.
1: हय, पॅरीमेनोपॉज. सो पॅरीमेनोपॉजान जाता कितें की आमचे जे पिरियड्स आसता ते इरेग्युलर जावपाक लागता. सो त्यांनी स्टार्टींग सिग्नल कशें की आतां म्हाजो 1-4 वर्सांनी पिरियड बंद जावपाक शकता. सो किंवां जी सायकल आसता, जी सायकल 28 डेजांची आसता, 1 महिन्याची आसता, ती कमी जावपाक शकता, पिरियड बेगीन येवपाक शकता. किंवां जो फ्लो आसता तो 5 दिसांच्या जाग्यार 3 दीस किंवां 2 दीस जावपाक शकता, जेका आमी स्कँटी पिरियड्स म्हणटा. किंवां एखाद्या बायलेक भरपूर पिरियड्स कंटिन्युअस येवपाक शकता. मूड स्विंग्स जावपाक लागता. स्लीप डिस्टर्बन्सीस, न्हिदूच पडना रातभर. सो हो पॅरीमेनोपॉजल स्टेज. सेकेंड इज मेनोपॉज. आतां मेनोपॉज म्हाका जाला म्हणून कसो कळटलो? जाल्यार हितून आमकां जे सिमटम्स आसता ते हांवें पयलीं डिस्कस केलेले, जे म्हणजे हॉट फ्लॅशीस किंवां नायट स्वेट्स, रातभर एकदम सामकी गर्मी जावप विनाकारणाचे, अस्वस्थ जावप, मागीर सतत कसले तरी विचारांनी उरप, चिडचिड जावप, म्हणजे काय कारण नासतना सुद्दां चिडचिड जावप,
0: कितें करता तेच
1: कळना. हय, मन सामकें अशांत जावप, हांव कितें करता, म्हणजे आय एम नॉट माय सेल्फ अशें दिसपाक लागता त्या वेळार. सो द लास्ट स्टेज जी आसता ते दॅट इज कॉल्ड इज पोस्ट मेनोपॉज. ह्यो 2 पयलींच्यो ज्यो स्टेजीस हांवें आतां मेन्शन केल्या त्या स्टेजीन जर योग्य ती काळजी घेतली ना जाल्यार पोस्ट मेनोपॉजान जे डिजीजीस जाता म्हणजे ऑस्टिओपोरोसीस म्हणजे हाडां पोखळ जावप, किंवां जॉयंट पेन, मागीर आर्थरायटीस, मागीर सर्वायकल स्पॉन्डिलोसीस, डायबिटीस म्हणा, ब्लड प्रेशर वाडप म्हणा, किंवां UTI म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, किंवां वजन वाडप ओबेसिटी म्हणा, हे सगळे प्रॉब्लम दिसपाक लागता. सो ज्यो 2 स्टेजीस आसा तातूंत जर योग्य ती काळजी घेतली आमी, म्हणजे फुडें हे प्रॉब्लम जावचे न्हय, जाल्यारूच ही जी लास्ट स्टेज आसता पोस्ट मेनोपॉज, वीच इज अ कंप्लिटली न्यू चॅप्टर इन अ लायफ ऑफ अ वुमन, तो ग्रेसफुली आमी हँडल कर

0: आफ्टर कोविड जे आयुर्वेदाचे ज्ञान जे आम्ही इंस्टाग्राम रिल्स हे ते सगळे इनफॅक्ट पेशंटूच येऊन म्हाका सांगतात एकदा की दोतोर म्हाका हो प्रोसिजर कर कारण हो हांवें इंस्टाग्रामाचेर पळयल्लो. पण त्या टायमार जेन्ना बिफोर कोविड आय एम टॉकिंग अबाउट 2018-17 ह्या टायमार जेन्ना आम्ही ॲडमिशन घेतलेले त्या टायमार इतली व्हडली अवेअरनेसूच नाशिल्ले. सो शिकपाक लागले, वाचपाक लागले, वाचता वाचता आवड निर्माण जावपाक लागली की संस्कृत म्हाका येता, इट इज नॉट डिफिकल्ट, वाचले जाल्यार म्हाका समजता. आय एम नॉट सिंग की हांव एक्सपर्ट, म्हाका उलोवपाक येना संस्कृतान, पण जे कितें बरयल्लें आसा तें ऑटोमॅटिकली तुका वाचपाक येता कारण जेका मराठी येता तेका संस्कृत येवपाकूच जाय. अशें म्हजें
1: एक प्रश्न जो संस्कृतच्या पयलीं हांव विचारतालें, विचारपाक सोदतालें, तुमच्या कडेन अनेक पेशंट्स येता आसतले, थोडे म्हज्या भशेन शांतपणान आयकुपी जाल्यार थोडे किटकीट करपी, तुम्ही कशें बॅलन्स करता?
0: वॉट एवर द पेशंट इज, किटकीट करपी, शांत असपी, तो आयला ताका प्रॉब्लम असा म्हणून न्ही. माय ड्युटी इज टू लिसन पेशंटली अँड केअरफुली तो किदें सांगता ते. एखाद्याक मानसीक प्रॉब्लम्स चड असता फिजिकल प्रॉब्लमापेक्षा.
1: सामके खरे उलयले तुम्ही.
0: सो मानसीक हो एक मोठो टॉपिक असा, म्हणजे हांव जाल्यार म्हणटा की 100 80 मनशांक तरी मानसीक हे आता असाच प्रॉब्लम. सो यू शूड लिसन व्होएवर द डॉक्टर इज, शांतपणे बसून तो कितें बाबा सांगता, यू आर ऑन अ चेअर टू लिसन टू दॅट पर्सन, नॉट टू जज दॅट पर्सन तो कसोय आसूं मागीर, आनी तुजे कडेन समाधानाक लागून येता न्ही तो.
1: दोतोर, आनी अशें आज अशें जालां की फक्त उलोवपी लोक आसात, आयकुपी ना. आनी म्हाका दिसता की जेन्ना पेशंट तुमच्या कडेन उलयता तेन्ना तो अर्ध बरो जाता, कारण ताका फिलींग आसता की दोतोर म्हजे आयकता. दोतोर, अशा वेळार तुम्ही अशें आयकून सगळे बॅलन्स करतात. दोतोर, ह्या सगळ्या तुमकाय बी स्ट्रेस लेवल आसतलेच न्ही, सो तातूंतल्यान तुम्ही कशी तणाव मुक्त जातात?
0: स्ट्रेस लेवल्स म्हटल्यार पूर्ण दिवस पेशंटाचे कंप्लेन्स असता आनी कितें आसता. एक एकदा जाता की बाबा ओके ताका तो प्रॉब्लम आसा, तो म्हाज्या तकलेन खूब टायम पर्यंत उरता की आरे बाबा हाव एम आय एबल टू हेल्प दॅट पर्सन. एक एकदा एखाद्याक फायनान्शियली प्रॉब्लम्स असतात, सो त्यांनाय म्हाका अशें दिसता की आरे बाबा हांव ताका कशें हेल्प करतलें. सो म्हाज्या मेंटल पिसाक लागून हांव आय चोज टू चूज माय स्पिरिच्युअल वे. हांव देवळान वता खरें म्हटल्यार तर की हांव म्हाज्या दत्त महाराज जे आमचे दत्तगुरू आसा तांचे कडेन जेन्ना हांव वता आनी बसता शांतपणे तेन्ना म्हाजे अर्दे प्रॉब्लम सगळे सॉल्व जाता. हांव तांचे कडेन वचून उलयता जे कितें आसा ते, की देवा म्हजे अशे अशे प्रॉब्लम्स आसा तूं पळोवन घे, हांव सगळें तांचेर सोंपयता. सेकेंडली हांव मेडिटेशन करता इवनिंग टायमसार, एक तो दिवो पेटून शांतपणे बसता, सो तितून जे स्ट्रेस आसता ते कमी जाता. थर्डली म्हाका आवड आसा बरोवपाची, हांव खूब फेसबुकाचेर बी पोस्ट बरयता किंवां लेखन करता किंवां हांव एखादी कसली तरी वेब सिरीज जी आसा ती पळोवन काडटा. सो म्हाजो तो स्ट्रेस आनी जे कितें टायम आसता तो तितून हांव स्पेंड करता.
1: सगळ्यांत म्हत्वाचें म्हणजे तुम्ही स्वता खातीर वेळ काढून देवा लागी उलयतात. अशें म्हणटात न्ही की देवाक सगळें सांगून जाय, खबर आसता
0: मोकळें
1: फुडें ताचे.
0: बरोबर.
1: दोतोर, एक प्रश्न आसा, हालीं म्हाका कित्याकूच कित्यानूच लक्ष लागना, एके तरेचो भंय दिसता. आपूण म्हणजे आपल्याक मेनोपॉज येऊन आपूण म्हणजे आपूण एक आपलें सगळें बायलपण सोंपतलें, न्हीद पडना, ताण येता, आपणें कितें करप? हो म्हाका प्रश्न आयलो, ताणें आपलें नांव सांगूं नाका म्हूण सांगलां.
0: ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आय वूड लायक टू टेल दॅट पर्सन की यू आर नॉट अलोन.
1: ओके, तेच म्हणटालें, अशें सगळ्यांकूच दिसता.
0: हय, सो यू आर नॉट अलोन ओके इन दीस जर्नी. तुजी जी आतां फुडलो जो फेज आतां येवपाचो आसा दॅट इज गोईंग टू बी व्हेरी ब्युटिफूल. आफ्टर मेनोपॉज एखादी जी बायल आसता पळय न्ही ती खूब हुशार जाता. आमी जाणतो हो शब्द वापरता, म्हणजे जाणकार. सो ती खूब जाणकार जाता की तिका इतलो वर्सांचो एक्सपिरियन्स ती गोळा करता आपल्या कडेन टू पास ऑन टू द नेक्स्ट जनरेशन. जी तिजी नात्रां जातली फुडें, ती जी जनरेशन वाडयतली, भुरगीं आसतली, तांकां ती नॉलेज पास ऑन करतली. सो शी इज व्हेरी मच स्ट्रॉंग आफ्टर द मेनोपॉज. सो अशा टायमार जेन्ना तिका ते दिसता तेन्ना तिणें आपल्या जिवनान दिनचर्याचो पालन करचो, म्हणजे योग्य वेळी उठप, योग्य वेळी जेवण घेवप, मागीर एक्सरसायज ज्यो आसा त्यो करप, सिंपल 30 मिनिट्स वॉक अ डे ते जेन्ना तूं करता तेन्ना तुजी जी शारिरीक जी क्रिया जी आसता ती योग्य तरेन घडपाक लागता आनी खंय ना खंय जो तणाव सुद्दां आसता, जो स्ट्रेस सुद्दां आसता तो कमी जावपाक लागता. रातची जर न्हीद येना

आता 1 वर जाऊन 5 मिनटं आणि 27 सेकंद झाले असा. 105.4 MHz ही असा FM रेनबो सेवा. ऐकूप्यानो येऊकार तुमका सगळ्यांक कातारांच्या कार्यावळीन सुरवेक ऐकूया वाणी जयराम हांचो हो आवाज.

पळून माईन कुलकुलो सुटलो धावन धावन दोतोरा काढलो दोतोरान येऊन मजा आताक दोल्लो आणि कूस करून आतंक लागलो दोतोरान मजे फाकान सारकेच पारकिले वगोत लागना रोकडेच ताणे इंजेक्सांव काढले इंजेक्सांव पळून सायबा रोगत मजे सुट

नमस्कार, हांव प्राप्ती. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज भारताचे सगळ्यात चड काळ पदाचेर राविल्ले वेचून आयिल्ले प्रधानमंत्री थारल्यात. संवसारीक फुडारांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां परबीं भेटयल्या. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आयज सावन 2 दिसांच्या अधिकृत दौऱ्यार बल्गेरिया आनी फिनलँडाक वतले. ओमान दर्यादेगेर अमेरिकेचे लष्करी हॅलिकॉप्टर अपॅची उडयल्या उपरांत अमेरिकेचो इराणाचेर प्रतिहल्लो. राष्ट्रीय पुरस्कार फावो जाल्ले चित्रपट निर्माते दिग्दर्शक भारती राजा आयज पिरायेच्या 84व्या वर्सा संवसाराक अंतरले. फाटल्या 4,399 दिसांनी जनधन, डिजिटल इंडिया, GST, आयुष्मान भारत, स्टार्टअप इंडिया आनी संवसारीक दर्जाच्या मुळाव्या साधन सुविधांवरवीं भारताच्या उदरगतीच्या प्रवासांत व्हड सकारात्मक बदल जाला अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या एक पेड मा के नाम उपक्रमावरवीं राना खातें जिओटॅगिंग करतले. ह्या वर्सा खातीर 5 लाख झाडां रोवपाची मोख रान खात्यान दवरला अशी माहिती रान मंत्री विश्वजीत राणे हांणी दिल्या. वाहनाची गती वळखून कारवाय करपा खातीर 26 सुवातींचेर AI आधारीत कॅमेरा बसोवपाचो प्रस्ताव आसा. पयल्या पांवड्यार 26 कॅमेरे बसयतले. कॅमेरे बसोवपाच्या सुवातो निश्चित जाल्या अशी माहिती येरादारी खात्याचे मंत्री मॉविन गुदिन्हो हांणी दिली. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: کریبرین آتایکویا پارکی هگیت کروز نورونا انی یانگ منزس هانسو هواواز
1: माका कोणे सांगला तू नशीब पारखी ताय म्हण वय त्या पासून हांव तुजेशी येयला म्हाका मातशें पारखून सांग पळया कित्या पासून हांव असो जाला तो
2: आज दाखय पळोवया नशीब सांगोन तो रोडटलोय फुडाराक वायट तूं कोत्तलोय आनी थोड्या दिसांनी मेवणेच्या तूं मोगान पडटलोय बायलेचें भांगार चोत्तलोय लोजेक लागोन गोर सोडटलोय तुजे नशीब दिसोयलां उज्यान पडोन मोडटलोय
1: आतां पारक्या कितें म्हाका सांग सायबा हांव बरें ना म्हाका एक तरी फैरीक जायना
2: जानेराचे पयलेर 1948 वर्सान तुज्या माथ्यार कावडो बसलोलो
1: वय सायब आनी दोन पाकां उडयलेली
2: देखूनच 1949 वर्सान तुजे सगळे फैरीको मोडल्यात

0: मोगान पडटलो तातो बरे बाकीन सामाव कर देव तुका सोरगार वचतलो
1: आगा पारख्या
2: कितें
1: सांग म्हाका हांव नको कितें जाता तें हांव नको हांव जमनीर चलता कुप्पांनी चलता दर्यान भोंवता हांव गांवान भोंवता तो हेंच कितें म्हाजी सकरी घुंवून येल्या भाशेन जाता
2: दाखय पळोवया तुजा तुगे पळय सायबा
0: तूं नशीब कांट्यांनी पुत्ताय आनी खोट्या गुणांनी वाडटाय नाका जालेले सांगून लोकांच्या बायलांक तूं नाडटाय पायचे तूं दुडू काडटाय आनी चेडवांक तूं दासांक हाडटाय कुमसारान तूं सांगून पादरी फटी मारताय
1: आरे पारख्या
2: ओ
1: देखो आपणा किस्मत नी क्या हाय वो मेरे को कुछ पत्ता नहीं लगता
2: पत्ता नहीं लगता
1: हाँ
2: अच्छा जरा बताओ तुम्हारा
1: देखो

श्रोते हो, एफ एम रेनबो सेवेच्या प्रसारणात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आता ऐकूया मराठी गीतांचा हा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया नील नाडकर्णी यांचा हा स्वर. गीतरचना प्रवीण दवणे यांची आणि संगीतबद्ध केली आहे अशोक पत्की यांनी.

आता ऐकूया भीमराव पांचाळे यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली ही रचना आहे संगीता जोशी यांची.

एफ एम रेनबो सेवेच्या प्रसारणात आपण ऐकत आहात मराठी गीतांचा हा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया टाइमपास ह्या चित्रपटातील स्वप्नील बांदोडकर आणि केतकी माटेगावकर यांनी गायलेलं हे गीत.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया संजीव अभ्यंकर यांनी गायलेली प्रवीण दवणे यांची ही गीतरचना. गीतरचना संगीतबद्ध केली आहे केदार पंडित यांनी.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया विश्वनाथ बागुल यांचा हा स्वर प्रीतिसंगम या नाटकासाठी. रचना प्रल्हाद केशव अत्रे यांची आणि संगीतबद्ध केली आहे वसंत.

किशोरी आमोणकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच मराठी गीतांचा कार्यक्रम आता इथेच समाप्त होत आहे. 2:30 होत आहेत. ऐकूया कोकणीतून मुखेल खबरो आणि त्यानंतर 2:32 पश्चिमी संगीताचा कार्यक्रम जुकबॉक्स.

नमस्कार, हांव ऐश्वर्या नायर. ह्यो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज भारताचे सगळ्यांत चड काळ पदाचेर राविल्ले वेंचून आयिल्ले प्रधानमंत्री थारल्यात. संवसारीक फुडाऱ्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां परबी भेटयल्या. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आयज सावन 2 दिसांच्या अधिकृत दौऱ्यार बल्गेरिया आनी फिनलँडाक वतले. ओमान दर्यादेगेर अमेरिकेचे लष्करी हॅलिकॉप्टर अपेची उडयल्या उपरांत अमेरिकेचो इराणाचेर हल्लो. राष्ट्रीय पुरस्कार फावो जाल्ले चित्रपट निर्माते दिग्दर्शक भारती राजा हांकां पिरायेच्या 84 वर्सा आयज मरण आयले. फाटले 4,399 दिसांनी जनधन, डिजिटल इंडिया, जीएसटी, आयुष्यमान भारत, स्टार्टअप इंडिया आनी संवसारीक दर्जाच्या मुळाव्या साधन सुविधावरवी भारताच्या उदरगतीच्या प्रवासात व्हड सकारात्मक बदल जाला अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या एक पेड मा की नाम उपक्रमावरवी रान खातें जिओ टॅगिंग करतले. ह्या वर्सा खातीर 5 लाख झाडां रोवपाची मोख रान खात्यान दवरला अशी माहिती रान मंत्री विश्वजीत राणे हांणी दिल्या. वाहनांची गती वळखून कारवाय करपा खातीर 26 सुवातांचेर एआय आधारित कॅमेरा बसोवपाचो प्रस्ताव आसा. पहिल्या पावण्यार 26 कॅमेरे बसयतले. कॅमेरा बसोवपाच्यो सुवाती निश्चित जाल्या अशी माहिती येरादारी खात्याचे मंत्री माविन गुदिन्हो हांणी दिली. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

नमस्कार, हांव आकाशवाणी तशेंच माचयेवयलो कलाकार अजीत केरकार. आकाशवाणी म्हणून 90 वर्सां पुराय करता. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रिदवाक्याक धरून आमची आकाशवाणी जबरदस्त काम करता. देखून आकाशवाणीचे आतां मेरेनचे डायरेक्टर, एम्प्लॉईज, सगळे कलाकार हे सगळ्यांक मना काळजासावन परबी. भविश्यातल्या प्रवासाक आकाशवाणी यश आवडेता. देव बरें करूं.

नमस्कार इश्नो, आमच्या घड्याळांबरोबर 5:32 जातात. एफ एम रेनबो सेवेतल्या सांजेच्या सभेत तुमका सगळ्यांक येवकार. सभा सुरू करच्या आधी जाणून घेऊया

आयज उतरावचेल्या कार्यावळींची. आयकणा भितर मराठी गितां आसतली, सवरजून 5 मिनटांचे रेनबो सांज ही वळेरी. 7:10 आयकमोरावात केंद्र सरकारच्या 12 वर्ष पूर्तताये निमतान खासा द्विभाषीक वळेरी जी आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतले. 7:45 कांय हिंदी फिल्मी गितां आसतली तुमचे खातीर. 8 कोंकणी गितां कांतारां, 8:30 पोन्नी हिंदी फिल्मी गितां सदाबहार कार्यावळी अंतर्गत. आयचे हे सभेतलो प्रायोजित कार्यक्रम पिलर ऑफ फायर रातच्या 9 वरांचेर जाल्यार 10:05 मागणी गितांचो प्रोग्राम फोन इन रिक्वेस्ट. रातच्या 11:10 निमणो कार्यक्रम आसलो द फील गूड आर. आमचे हे सभेंत मुखेल खबरो आसल्यो 5:58 तशेंच 7:58 जाल्यार हिंदी खबरापत्र 6 वरांचेर आनी रातच्या 10 वरांचेर. कोंकणी खबरो आयकूंक रावात 6:30 आनी प्रादेशीक खबरो 7:20 आमच्या म्हादय चॅनला वयल्यान. इंग्लीश खबरापत्र आसलें रातच्या 11:05. -1 म्हळ्यार 1287 kV आमच्या म्हादय चॅनला वयल्यो मुखेल कार्यावळी अश्यो आसात. ज्ञान तपस्वी दामोदर धर्मानंद कोसंबी हांचे विशीं रघुपती भट हांचें उलोवप आसतलें 7 वरांचेर 3 सांजां कार्यावळी अंतर्गत. रातच्या 9:15 स्पॉटलायट आनी रातच्या 10 वरांचेर आयकूंक रावात मराठी नभोनाट्य आदित्य चक्षू, बरोवपी विष्णू सुर्या वाघ, सादर करपी साईश देशपांडे. येशली रूपरेषा आज उतराव जिल्हा कार्यक्रमांची तुम्ही ऐकता 105.4 MHz FM रेनबो. FM रेनबो सेवेत आपलं स्वागत मराठी गीतांच्या या कार्यक्रमात.

सुमन कल्याणपूर यांचा स्वर आपण ऐकलात. मराठी गीतांच्या कार्यक्रमात आता ग दि माडगुळकर यांची रचना. हे गीत आहे झेप या चित्रपटातलं.

जी एन जोशी यांचा हा स्वर आपण ऐकलात. श्रोते हो, कार्यक्रमात वसंत प्रभू यांचं संगीत, पी सावळाराम यांचे शब्द आणि हा स्वर लता मंगेशकर यांचा.

स्वतः मराठी गीतांच्या कार्यक्रमात आता शेवटची रचना पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी स्वरबद्ध केलेली आहे. बरोबर 5:58 मुखेल खुबरो आणि त्याच्यानंतर दिल्ली केंद्रावरून हिंदी

0: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐश्वर्या नायर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज भारताचे सगळ्यांत चड काळ वेचून आयिल्ले प्रधानमंत्री जाल्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 26 मे 2014 दिसा सत्तेर आयिल्ले. तांणी पंडीत जवाहरलाल नेहरूचो विक्रम फाटीं उडयला. पंडीत जवाहरलाल नेहरू हाणें पयलेच खेपे 13 मे 1952 दिसा वेचून आयिल्ले प्रधानमंत्री म्हूण सोपूत घेतलो आनी ताणें 27 मे 1964 मेरेन काम केलें. पंडीत जवाहरलाल नेहरूचो वेचून आयिल्लो कालखंड प्रधानमंत्री म्हूण कार्यकाळ 4398 दीस आशिल्लो. 26 मे 2014 सावन आयज 10 जून 2026 मेरेन प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचो सलग कार्यकाळ आतां 4399 दीस जाला आनी ताका लागून भारताच्या इतिहासांतलो सगळ्यांत चड काळ वेचून आयिल्ले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी थारले. कापड उद्योगा खातीर उत्पादन जोडिल्ल्या प्रोत्साहन येवजणेच्या 3र्या टप्प्याखाला सरकारान 22 नव्या अर्जदारकांक मान्यताय दिला. येवजणेच्या 3र्या टप्प्याखाला वट्ट 96 कंपनींची निवड जाले अशें कापड मंत्रालयान सांगले. हातूंत 12,822 कोटी रुपया परस चड वचनबद्ध गुंतवणूक आनी 58,000 कोटी रुपया परस चड अपेक्षितांचो आसपाव आसा. केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी काल नवी दिल्लीत भूंयबंदर वेवस्थापन प्रणाली LPMS विनिमय हाचे उक्तावण केले. भारताच्या जमनीवयल्या शिमेवयल्यान माल आणि प्रवाशांची येरादारी डिजिटलीकरण आणि सोपी करपाच्या दिकेन हे एक व्हड पाऊल असा. स्मार्ट बॉर्डर संकल्पनेच्या खाला भारताच्यो शिमो सुरक्षित दवरपा खातीर घर मंत्रालय 4 मुद्द्यांच्या रणनितीचेर काम करता आणि ह्या पद्धतीन भूंयबंदर प्राधिकरणाची मुखेल भूमिका असतली असे अमित शाह हांणी सांगले. LPMS आणि स्मार्ट बॉर्डर्स एकठ्या येऊन शिमे व्यवस्थापनाक चड सुरक्षित आणि आधुनिक चौकटी करपाक तयार बेकायदेशीर कार्यावळीचेर आळाबंद हाडपाक आणि शिमेची सुरक्षा घटमूट करपाक मदत जातली असे ताणे सांगले.
1: स्मार्ट बॉर्डर की संकल्पना में लैंड पोर्ट अथॉरिटी का बहुत बड़ा योगदान आने वाले दिनों में. ये जो लैंड पोर्ट मैनेजमेंट सिस्टम और स्मार्ट बॉर्डर की संकल्पना, ये दो मिलकर एक प्रकार से अभेद और सुरक्षित बॉर्डर का निर्माण करेंगे, इसमें मेरे मन में कम से कम कोई शंका नहीं है.
0: देशात सैमीक वायूचो उणाव ना अशें केंद्रीय पेट्रोलियम आणि सैमीक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी सांगले. सरकार घरांक नळ सैमीक वायूची पाईप नॅचरल गॅस PNG पुरवण वाढयता आणि LPG जोडणीचे PNG जोडणीत रुपांतर करपाचे यत्न सुरू असतात असेही तांणी सांगले. काही लोक कृत्रिम उणाव निर्माण करपाक चुकीची माहिती पातळावून सध्याच्या संसारीक परिस्थितीचो फायदो घेवपाचो यत्न करतात असे पुरी हांणी नदरेक हाडले. अशा कृत्या आड सरकारान बेगोबेग आणि खर कारवाई केल्या असे त्यांनी मुखार सांगितले.

0: ग्लोबल सिचुएशन का फायदा उठा के कुछ लोगों ने आर्टिफिशियल शॉर्टेजेस करने की कोशिश की है, तो एकदम हमने उस पर क्रैकडाउन कर दिया। कोई कमी नहीं है, ना सीएनजी की कमी है, ना पाइप गैस जो लोगों के घरों में जा रहे हैं, इनफैक्ट एलपीजी के हम कन्वर्ट कर रहे हैं इनटू पीएनजी कनेक्शन।
1: उपराष्ट्रपती राधाकृष्णन हांणी दिग्गज फिल्म निर्माते दिग्दर्शक भारती राजाच्या निधनाचेर दुख्ख उक्तायला. सोशल मिडियाचेर उपराष्ट्रपती घाल्ल्या पोस्टात सांगले की भारती राज हो एक कथाकार, ताणें गांवगिऱ्या भारताचो जीवन आनी मनशाच्या भावनांची खोलाय पड्ड्याचेर सामकी वास्तववादी पद्दतीन धरून तामीळ सिनेमात क्रांती घडोवन हाडली. उपराष्ट्रपती राधाकृष्णन हांणी सांगले, भारती राजान आपल्या खाशेल्या चित्रपट शैलींतल्यान अविस्मरणीय पात्रांची चित्रपटांतल्यान भारतीय सिनेमाचेर छाप सोडली आनी चित्रपट निर्मात्यांक आनी कलाकारांच्या पिळग्यांक प्रेरणा दिली. भारत राजीचो निधन फिल्म उद्योगाक एक व्हड लुकसाण आसा अशेंय तांणी सांगलें. होमिओपॅथी आनी ताच्या वांगड्यांची नोंदणी करतना सगळ्यांक प्रसार माध्यमांक योग्य वागपाची नोटीस राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगान जारी केल्या. छापखानो तंत्रगिन्यान आनी सोशल मिडियावरवी प्रसारीत केल्ल्या सगळ्या बदनामी करपी चुकीचे आनी निराधार विधानांचेर पारदर्शक भौशीक आनी प्रामाणीक पद्दतीन उपाय काडपाची गरज आसा. राष्ट्रीय होमिओपॅथी आयोग कायदो 2020 खाला होमिओपॅथी ही कायदेशीर मान्यताय मेळिल्ली वैजकीय पद्दत आसा अशेंय काँग्रेसीचे अध्यक्ष डॉ तारकेश्वर जैन हांणी सांगले. होमिओपॅथीक वखदा कायदो 1940 खाला नियंत्रीत करता अशें तांणी मुखार सांगले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.

निशाणाच्या पावस आणि ही सतरंगी सांज म्हणारूच रेनबो सांज. तुमच्या वांगडा असा हाव साईश देशपांडे. कार्यावळींत जायका हाडपाक हो तेलुगू

इशानो हो काळ आत्मनिर्भर भारताच्या निर्मणीचो काळ. भारताची आत्मनिर्भरता आहे ही जनजाती भागीदारी बगर शक्यच ना. आम्ही पळतात की हालीच पद्म पुरस्कार जाहीर झाले. तळागळातल्यान पद्म अवॉर्डीज ज्यांना राष्ट्रपती भवनात येतात त्यांना तांका पळोवन खऱ्यांनीच खूप खुशी जाता. वेल डिझर्विंग पद्म अवॉर्डीज सगळो संसार लेगीत पळोवन अजापीत जाता. आदिवासी आणि ग्रामीण समाजांत काम करपी हेच देशाचे खरे हिरो असत. अशा पद्म अवॉर्डीजची माहिती करून घेवप आणि इन्स्पायर जावप खूप सॅटिस्फायिंग. हे करूया. तुमच्या वांगडा असत 105.4 मेगाहर्ट्झांचेर FM रेनबो.

ऐकबेनो 105.4 मेगाहर्ट्झांचेर एफ एम रेनबो वरवीं ही आशिल्ली आमची रेनबो सांज. तुमकां याद करून दिता की कांय खिणा भितर म्हळ्यारच बरोबर 7:05 दिल्ली केंद्रावेल्यान इंग्लीश खबरापत्र आसतलें आनी ताच्या उपरांत आमची खासा वळेरी आयकूंक विसरूं नाकात. 7:10 केंद्र सरकाराच्या 12 वर्स पुर्तताये निमतान खासा ही द्विभाशीक वळेरी आयकत रावात 105.4 मेगाहर्ट्झांचेर एफ एम रेनबो. तुमचे खातीर निमणी पेशकश दुनिया एक रंगमंच.

7:02 बरोबर 45 मिनिटं जातात. FM रेनबो समेत आता ऐकूया काय फिल्मी गीतं. ह्या माळेंत नाजायज फिल्मा खातीर अनू मलिकांचे संगीत, अलका याग्निक हांचो आवाज आणि ही उतरां आसात राहत इंदोरी हांची.

फिल्म गीतांच्या कारावळीत आता आनंद मिलिंदांचे संगीत ऐकू दिता. फिल्माचे नाव असा लाल दुपट्टा मलमलका. गावी कलाकार अनुराधा पौडवाल हांच्या वांगडा उदित नारायण. हे सुपरहिट गीत रचपी मजरूह सुलतानपुरी

फिल्म गीता 105.4 मेगाहर्ट्झांचेर FM रेनबो 7 ऐकून बरोबर 7:58 मुखेल खबरो आणि त्याच्या उपरांत आमचो कोकणी गीतांचो प्रोग्राम कांतारा. ताच्या पहिली ही असा निमणी पेशकश. ह्या कार्यक्रमातली फिल्म मै खिलाडी तू अनाडी स्वरबद्ध करून गावपी अनु मलिक, त्यांच्या वांगडा अलिशा चिराय.

मोदी आयज भारताचे सगळ्यांत चड काळ पदाचेर राविल्ले वेंचून आयिल्ले प्रधानमंत्री थारल्यात. संवसारीक फुडाऱ्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांका परबी भेटयल्या. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आयज सावन 2 दिसांच्या अधिकृत दौऱ्यार बल्गेरिया आनी फिनलँडाक वतले. ओमान दर्यादेगेर अमेरिकेचे लष्करी हॅलिकॉप्टर अपेची उडयल्या उपरांत अमेरिकेचो इराणाचेर हल्लो. राष्ट्रीय पुरस्कार फावो जाल्ले चित्रपट निर्माते दिग्दर्शक भारती राजा हांका पिरायेच्या 84 वर्सा आयज मरण आयले. फाटले 4,399 दिसांनी जनधन, डिजिटल इंडिया, जीएसटी, आयुष्यमान भारत, स्टार्टअप इंडिया आणि संवसारीक दर्जाच्या मुळाव्या साधन सुविधावरवी भारताच्या उदरगतीच्या प्रवासात व्हड सकारात्मक बदल झाला असे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या एक पेड मा की नाम उपक्रमावरवी रान खाते जिओ टॅगिंग करतले. ह्या वर्सा खातीर 5 लाख झाडां रोवपाची मोख रान खात्यान दवरला अशी माहिती रान मंत्री विश्वजीत राणे हांणी दिल्या. वाहनांची गती वळखून कारवाय करपा खातीर 26 सुवातांचेर एआय आधारित कॅमेरा बसोवपाचो प्रस्ताव आसा. पहिल्या पावण्यार 26 कॅमेरे बसयतले. कॅमेरा बसोवपाच्यो सुवाती निश्चित जाल्या अशी माहिती येरादारी खात्याचे मंत्री माविन गुदिन्हो हांणी दिली. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

सुंदर मुजी भास थॉमाझीन कार्दोज ह्यांच्या आवाजातले हे गीत तुम्ही ऐकलंय. 8 वाजून बरोबर 15 मिनटं 40 सेकंद जातात. कांतराच्या कारवाईत आता ऐकूंक दिता मुझो हिरो हे गीत.

कोटांगा रावया या किदा वडा सप्ताह कांतरांचो प्रोग्राम तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्झचे एफएम रेनबो. म्युझिकली यॉज 105.4 मेगाहर्ट्झचे एफएम रेनबो. 8 वाजून बरोबर 30 मिनिटं जातात. ये समा ए फजा काय सदाबहार अशी गीतां तुमच्या खातीर.

गीतांच्या स्वरांच्या साथींकड जाय ये सफर आणि होच हेत असता एफ एम रेनबोचो सदा तुमच्या खातीर

दिल ही दिल में फिल्मा खातीर मोहम्मद रफी आणि सुलक्षणा पंडित हांचो आवाज आशिल्लो. संगीतकार जतीन पंडित आणि मनधीर पंडित.

सदाबहार गीतांची मैफिल सजोपाक आणिक एक सुंदरशे गीत स्वरबद्ध करपी भूपेन हजारिका हे गीत असा आरोप या फिल्मातले. गावपी कलाकार किशोर कुमार हांच्या वांगडा लता मंगेशकर, गीतकार माया गोविंद. ऐकूया.

कार्यावळीत आम्ही आनंद घेतात शंकर आणि जयकिशन ह्यांच्या थ्री स्टेज ऑर्केस्ट्राचं हे गीत गरम खून या फिल्माखातीर लता मंगेशकर ह्यांच्या आवाजांत

ऐकवेणो सदाबहार कार्यावळीतल्यान आता हांव साईश देशपांडे घेता तुमचो निरोप. तुमचे खातीर ही निमणी पेशकश परतून एकदा. शंकर जयकिशन.

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्सांचेर तुमी आयकतात एफएम रेनबोचे प्रसारण. तशेंच न्यूज ऑन एर ह्या एपावरवी डिजिटल मोडाचेर तुमी आयकतात एफएम रेनबो. आतां रातची 12:05 जावन गेल्ली आसात. आयच्या दिसापुरते आमचें प्रसारण आतां बंद जाता. एफएम रेनबोच्या प्रसारणांत परती तुमची आमची भेट फाल्यां सकाळी 6 जातली. आयचे राती पुरतो आतां आमकां निरोप दियात. शुभरात्री. जय हिंद.